आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 15 श्रावण शके 1948 अर्थात 6 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत. सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात खूप खूप स्वागत आणि सुप्रभात. श्रोते, सुरुवात करूया आजच्या प्रसारणाला या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्लीवरून दिले जाणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत.

श्रोते हो आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक परांजपे यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं.

श्रोतेहोतच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वर स्वर आणि संगीतात सजलेलं हे गीत ऐकलं. शब्दरचना होती गदी माडगुळकर यांची.

0: श्रोतेहो आताच आपण आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पी सावळाराम यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं आदिल अहमद यांचं. श्रोतेहो आताच आपण भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकलात.
1: थोडं गोड, थोडं तिखट, थोडं कडू, थोडं आंबट, थोडं खारट, थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी, म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी. सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेव, सकाळचे ठीक 6:35 झालेली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणारी कार्यक्रमाची रूपरेषा. ठीक 6:40 आपण विचार पुष्प यामध्ये ऐकू शकाल प्रेम या विषयावर. याचं लेखन केलं आहे पुंडलिक गवंडे यांनी आणि वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आपण जाणून घ्याल आजचे दिनविशेष. 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलकुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आपण ऐकू शकाल. 7:45 आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. ठीक 10:00 ग्राम परिसर आणि शेत शिवार

0: कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. आज या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास याविषयी निलेश शंकर राठोड, जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. 10:30 आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. त्यानंतर 10:45 आणि न्याय विभागद्वारा प्रायोजित कार्यक्रम भाग 5 आपण ऐकू शकाल. 11 नए तराणे हा नए नवीन हिंदी गीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल अस्मिता वाहिनीवरून. 5:05 आणि जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. आणि त्यानंतर 10:30 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. हे होते आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आता जाणून घेऊया उद्या म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. 6:40 आपण विचारपुष्प ऐकू शकाल. यामध्ये विषय आहे रवींद्रनाथ टागोर स्मृती दिनानिमित्त. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 6:55 दिनविशेष आपल्याला ऐकता येईल. दिल खुलासा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल अस्मिता वाहिनीवरून. 7:40 नाट्य संगीत आपल्याला ऐकता येईल. 8:40 हिंदी फिल्मी संगीत आपल्याला आपण ऐकू शकाल. 10:30 आरोग्य संवाद या विषयावर स्त्रियांमधील स्तनांचा कर्करोग या विषयावर डॉक्टर रोहित मुंदडा यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 10:30 आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 फोन इन कार्यक्रम स्वर संवाद आपण ऐकू शकाल. संवादक आहे प्रज्ञा इंगोले आणि सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोते हो, असे होते आज आणि उद्या प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूया विचारपुष्प अंतर्गत प्रेम याविषयी. याचं लेखन केलं आहे पुंडलिक गवंडी यांनी आणि वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा.
1: प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम, प्रेम या दोन शब्दानं तुमच्या आमच्या नव्हे तर प्रत्येकाच्या जीवनात कितीतरी क्रांती तथा बदल घडवून आणला आहे. एक प्रकारची ती क्रांतीच म्हणा ना. कुणाच्या तरी प्रेमाने कधी आपलं जीवन सुरळीत आणि सुखमय होतं, तर कुणाच्या न मिळालेल्या प्रेमानं ते विस्कळीतही होतं. त्याची खरी खंत मनात आयुष्यभर होत राहते. माणसांच्या मनात खोल अशा अंतःकरणात सुख, दुःख, विरह असा पाझरत जातो. प्रेमिकांच्या हृदयात तर सतत कालवा कालव होत असते. ते हृदय कुणाच्या तरी आठवणीनं स्पंदन पाहू लागतं. पोटात एक विरह दुःखाचा किंवा प्रेम सुख दुःखाचा असा संमित्र अनुभव येतो. त्यातून निराश मनाला जीवनाचा शेवट करावासा वाटतो, तर आशावादी मनाला एक बंड करण्याची शक्ती प्राप्त करून देतो.

0: ज्यांना या दोन्ही प्रकारात काही करता येत नाही ते जीवनात फक्त रडत बसतात. असं हे प्रेमाचं जीवन माणसाच्या वाट्याला आलेलं असतं. एक कवी आपल्या काव्यात असंही म्हणतो, साठविले मी आठवणींचे पदरी गाठोडे, ठाऊक आहे माझे मला होईल दुःख थोडे. प्रत्येकाच्या जीवनात येती क्षण हे प्रेमाचे, प्रीतीसाठी जगात म्हणती रडणे भाग्याचे, प्रीतीसाठी जगात म्हणती रडणे भाग्याचे. असं आठवत आठवत कोणीतरी आपलं जीवन जगत असतं. या आठवणीतूनच तो आपल्या मनाला समाधान देऊन जातो. मग ती आठवण विरहाची असो वा मिलनाची. याच विचारातून कवी मंगेश पाडगावकर यांचं प्रेमगीत मनात सारखं डोकावतं. ते म्हणतात, जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. या प्रीतीसाठी, या प्रेमासाठी तो लाख चुकांची कबुलीही न कळत देत असतो. मग प्रेमात घेतलेल्या आणाभाका काव्यरूप होऊन कवितेला जन्म देतात. आपल्या प्रेमाची कहाणी सांगत सांगत हा प्रेमी आपल्या आयुष्यातल्या वाटेवरलं सार दुःख, विरह, सुख, प्रापंचिक ताणतणाव, मग त्यात पत्नीचं प्रेम असेल, मुलाबाळांचं संगोपन असेल, त्यांचं अर्धवट राहिलेलं शिक्षण असेल, या सर्वांचा ग्रुप फोटो त्याच्या अंतःकरणात डोकावून जातो. तो इतका त्यात गुरफटून जातो की त्याला आपल्या प्रेमिकेची आठवण सुद्धा येत नाही. मग फावल्या वेळात तर कधी एकांतात तो आपल्या प्रेमाची कुठतरी जपणूक करत असतो. मग तिच्या आठवणीनं तो व्याकुळ होऊन जातो. पण आता त्याला त्यात काही करता येत नाही. काव्यातून आपल्या मनातलं दुःखही त्याला मांडता येत नाही, बोलताही येत नाही. कारण पत्नीच्या सुखाची झालर त्याला सुखमय जीवन जगण्याची उभारी देऊन जाते. मुलाबाळांच्या प्रेमात त्याला असं जखडून टाकलं जातं की माणसाला खऱ्या अर्थानं पाहिलं असता तो प्रेमाच्या आठवणीवरच जगत असतो. मग ते प्रेम त्याच्या आईवडिलांचं असो, प्रेयसीचं असो, प्रियकराचं असो, किंवा एखाद्या निरागस निसर्गरम्य अशा स्थळाचं असो, अशा विविध प्रेमात तो पूर्णपणे जखडला जातो. खरं तर माणूस ह्याच प्रेमाच्या आशेवर जगत असतो. अशीच एक प्रेमिका आपल्या प्रियकराला काव्यात विनंती करते की दान देऊनी सर्वस्वाचे उभी तुझ्या अंगणी, प्रीतीची रीतच रे न्यारी. कुठली ही रीत असते बरं? ही रीत मनात सारखी गुणगुणत असते, कारण विरहात एक प्रकारचं सुख असतं. हीच खरं तर प्रेमाची ओढ आहे. प्रेमाचं सुख यातच माणसाला मिळत असतं.
1: श्रोतेहो, आताच आपण विचार पुष्प अंतर्गत प्रेम या विषयी ऐकलत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM आणि 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व. याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते धीरज केदारी.
3: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती जाणून घेतली. या भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेऊयात. गर्भधारणेच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म बाळ म्हणतात. अशी बाळे वजनाने कमी असतात, त्यामुळे त्यांची श्वास घेण्याची, चोखण्याची आणि गिळण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांना ब्रेस्टफीडिंग करताना काही अडचणी येऊ शकतात. मात्र योग्य मार्गदर्शन केल्यावर या अडचणींवर आपण मात करू शकतो. बाळ जन्मल्यानंतर काही दिवस बाळाला स्वच्छतेची काळजी घेऊन वाटी चमच्याने दूध पाजावे. काही दिवसानंतर जेव्हा बाळाचे वजन वाढलेले असेल त्यानंतर बाळाला स्तनपान लवकरात लवकर देण्यास सुरुवात करावी.

0: प्रीतम बाळाला स्तन पकडणे आणि दूध पिणे ते कठीण जाऊ शकते. बाळ दूध पिताना लवकर दमते, स्तनपान अर्धवट सोडते. अशा वेळी आईने घाई न करता वारंवार कमी वेळासाठी स्तनपानाचा प्रयत्न करावा. बाळाला फीडिंग करताना तर कसे पकडावे, कसे बसावे, पोझिशन कशी ठेवावी याबद्दल डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. प्रीमॅच्युअर बेबीज मध्ये अजून एक आव्हान असते की ते कमी दिवसाचे कमी वजनाचे असल्यामुळे बऱ्याच वेळा एनआयसीयू म्हणजेच नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात भरती असू शकते. अशा वेळेस आई बाळाचा थेट संपर्क उशिरा होऊ शकतो. अशा वेळेस आईने डिलिव्हरी नंतर शक्य तितक्या लवकर दूध काढण्यास सुरुवात करावी. नियमितपणे 2 ते 3 तासांनी दूध काढल्यास दूध येण्यास मदत होईल. हे दूध स्वच्छ पद्धतीने साठवून डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला देता येईल. तिसरे महत्वाचे आव्हान म्हणजे आईमध्ये ताण, काळजी किंवा थकवा. अशा मानसिक तणावामुळे दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे आईला कुटुंबाचा सपोर्ट, पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि भरपूर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आईचे जर निप्पल्स म्हणजे स्तन फ्लॅट असतील किंवा त्यांना चिरा गेल्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार घेऊन लवकरात लवकर बाळाला दूध देण्यास सुरुवात करावी. दुधाचा पुरवठा जर आईला कमी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. प्रीतम बाळासाठी कांगारू मदर केअर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. आईने बाळाला छातीशी कवटाळून त्वचेचा थेट संपर्क देऊन ठेवले तर बाळाचे बॉडी टेम्परेचर स्थिर राहते, स्तनपान सुधारते, वजन वाढण्यास मदत होते आणि आई आणि बाळातील भावनिक नाते अधिक घट्ट होते. काही प्रीतम बाळांना सुरुवातीला अतिरिक्त पोषणाची गरज भासू शकते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आईच्या दुधात आवश्यक पोषक तत्वांची भर घालून ते बाळाला दिले जाऊ शकते. श्रोते हो, प्रीतम बाळाला स्तनपान देणे हे कधी कधी आव्हानात्मक असते पण अशक्य नाही. संयम, योग्य पद्धत, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे बहुतेक प्रीतम बाळांना यशस्वीपणे आईचे दूध देता येते. आईचे दूध हे केवळ अन्न नसून बाळासाठी संरक्षण, पोषण आणि प्रेमाचा अमूल्य स्रोत आहे. चला, प्रत्येक प्रीतम बाळाला आईच्या दुधाचा लाभ मिळावा यासाठी जागरूक होऊया. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झालेली आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
3: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री मधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. नमस्कार श्रोतेहो, या माहितीच्या कालच्या भागात आपण सह्याद्रीतल्या पावसाळी भटकंतीबद्दल आणि त्या भटकंतीसाठी करायच्या तयारीबद्दल बोललो. आज आपण आणखीन एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया. ते म्हणजे सह्याद्रीमध्ये इतके अपघात होतात तरी का? रेस्क्यू क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. बहुतेक अपघात हे निसर्गामुळे नसतात, ते मानवी निष्काळजीपणामुळे होतात. उदाहरणार्थ, धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी घेणं किंवा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली उभं राहणं, नसलेल्या वाटेने शॉर्टकट शोधणं, स्थानिकांचा सल्ला न ऐकणं, माहितगार किंवा गाईड न घेता अवघड मार्गावर जाणं, अशा अनेक घटना दरवर्षी घडलेल्या आपल्या कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक गट अवघड मार्गावर निघाला. स्थानिकांनी गाईड घेण्याचा सल्ला दिलेला होता पण त्यांनी GPS पुरेसं आहे असं सांगितलं. काही वेळांनी तो गट वाट चुकला. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला धाव घ्यावीच लागली. अशा घटनांमध्ये एक गोष्ट समान असते

म्हणजे धोका आधीच माहिती असतो, या उलट काही अपघात नैसर्गिक कारणांमुळे घडतात. म्हणजे एखादा कडा कोसळणं, अचानक एखाद्या ओढ्याला नदीला पूर येणं, धोक्यामुळे दृश्यता कमी होणं, हे प्रसंग कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात. पण याच बाबतीत निष्काळजीपणामुळे होणारे अपघात मात्र टाळता येऊ शकतात. आपण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे माझी एक चूक जीवघेणी ठरू शकते का? जर उत्तर हो असेल तर खरोखर लगेचच पावलं मागे वळायला हवीत. कुठलाही फोटो, कुठलीही रील किंवा कुठलंही साहस आपल्या जीवापेक्षा मौल्यवान नाही. साहस आणि अतिसाहस यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखणं हाच खरा शहाणपण आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोते हो, या भागामध्ये आपण अपघात कशामुळे घडतात हे जाणून घेतलं. आपल्या उद्याच्या भागामध्ये अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत जे अशा ठिकाणी अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला आपले सगळे कामधंदे बाजूला सारून मदतीसाठी धाव घेत असतात. म्हणजेच आपण बोलणार आहोत रेस्क्यू टीम्स विषयी. श्रोते हो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा दुसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेव, सकाळचे 6:55 झालेले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. 1945 साली जपानमधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर करण्यात आला. हा दिवस हिरोशिमा दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो.

भारतातील जम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला तो 2010 साली. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली ती 1952 साली. पेनिसिलिन औषध

पुस्तकाचे निर्माते, नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पश्चिम स्कॉटलंड येथे जन्म झाला. तो 1881 साली. लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म 1925 साली झाला. भारतीय पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांचा जन्म 1965 साली झाला. भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एम नाईट शामलन यांचा जन्म 1970 साली झाला. भारतीय क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा जन्म 1975 साली झाला. पवित्र रोमन सम्राट चार्ल्स सातवा यांचा जन्म 1697 साली झाला.

एम नाईट शामलन यांचा जन्म 1970 साली झाला. भारतीय क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा जन्म 1975 साली झाला. पवित्र रोमन सम्राट चार्ल्स सातवा यांचा जन्म 1697 साली झाला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक राष्ट्रगुरु, जहाल गटांचे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन 1925 साली झाले. संगीतकार वसंत पवार यांचे निधन 1965 साली झाले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेंद्र कुमार भट्टाचार्य यांचे निधन 1997 साली झाले.

0: भारतीय नौदल प्रमुख आधार कुमार चटर्जी यांचे निधन 2001 साली झाले. भारतीय शैक्षणिक प्रशासक राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरु तामो मिबांग यांचे निधन 2022 साली झाले. याच वर्षी भारतीय अभिनेते साजिद पट्टलम यांचे निधन झाले. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष.
1: सूर्याने तोंडावरचं अंथरुण दूर केलंय. क्षितिजावर पसरलीय सुंदरशी चादर. दूर एका वासुदेवाचा गजर. ओव्यांचे सूर जात्यावर. पक्षी गातात सुंदर गाणी. तुमची नाही, माझी नाही, आपणा सर्वांची आकाशवाणी. अमरावती आकाशवाणी.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
0: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ. श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर. आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.

आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी। नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित.

0: वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोतेहो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. आता ठीक 7:10 आणि प्रादेशिक मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: क्या बात है, एकदम मस्त वातावरण है, स्वस्थ बसू न देणार नाही का. अरे घरात काय बसायचं, चलो निकलते है. अरे कुठेतरी तलाव, धबधबा, डोंगर, दऱ्या, ढगात फिरायला एकदम सॉलिड हवाय. चला रे. असं एक जण कोणीतरी म्हणतो आणि लगेच ठिकाण ठरत, तो दिवस उजाडतो उत्साहात, आनंदात गप्पा गाणी करत प्रवासही सुरू.

0: होतो.
1: सगळी कशी
0: धमाल.
1: पण अशा ठिकाणी कोणीतरी जीव घेणं साहस करायला जातात आणि होत्याचं नवतं होऊन जातं. आनंदावर पाणी पडतं, तोंडचं पाणी पळतं. आणि
2: पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्यानं 4 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 51 जण जखमी झाले. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यातील माथेरा इथं शार्लोट तलावात 3 युवक बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तलावात पोहण्यास मनाई करण्यात आलेली आहे, तरीही पर्यटक न जुमानता या तलावात पोहण्यासाठी उतरतात.
1: अशा मन पिळवटून टाकणाऱ्या बातम्या कानावर येतात. तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आई वडिलांकडून एकच कळकळीची विनंती, अपरिचित असुरक्षित ठिकाणी जाऊ नका. डोंगर दऱ्यात, धबधब्यात, तलावात, नदीत जाताना खोलीचा अंदाज घ्या. खरंच जीव घेणं साहस करू नका. परिस्थितीचा अंदाज घ्या आणि निघताना जो आनंद होता तोच आनंद परतीच्या प्रवासातही कायम राहू द्या. मनसोक्त आनंद आणि बेधुंद धुडगूस यातला फरक लक्षात घ्या.
3: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
4: मी वयाच्या 3-4 वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड निर्माण

0: जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही. GDP विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ DY पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन पटूंना संमिश्र यश. आता सविस्तर बातम्या. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं असून भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना ते काल बोलत होते. बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे रिझर्व्ह बँकेला GDP विकास दरात सुधारणा करावी लागली असं त्यांनी स्पष्ट केलं. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत काल बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी

असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. ते काल मुंबईत एका आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगानं होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध व्हावी आणि गुंतवणूक प्रकल्पांना गती मिळावी यासाठी अनावश्यक प्रशासकीय टप्पे कमी करण्यावर भर देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीनं मार्गी लावावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं त्या म्हणाल्या. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. राज्य शासनानं पिंक ई ऑटो योजनेच्या अनुदानात 20% चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत याआधी पिंक ई रिक्षा घेतलेल्या महिलांनाही वाहन कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त 20% अनुदानाचा लाभ मिळेल. महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करणं आणि स्वच्छ वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रेल्वे कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे कायदा 1989 मधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला 2000 रुपये दंड, पास किंवा तिकीट जप्त करणं आणि रेल्वे आवारातून बाहेर काढणं अशी शिक्षा होऊ शकते. रेल्वेत मद्यपान करणाऱ्या किंवा उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्तींना 1000 रुपये दंड आणि 24 तास कारावासाची शिक्षा होऊ शकते. रेल्वेत अनधिकृत प्रवेश केल्यास 500 रुपये दंड आणि रेल्वे परिसराचा गैरवापर केल्यास 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 5000 रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांनी नेहमी वैध तिकिटांसह प्रवास करावा. सर्वांचा प्रवास सुरक्षित सुरळीत होण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात काल एकाच दिवशी 1 लाख लिटर जीवामृताची म्हणजेच नैसर्गिक खताची निर्मिती करण्यात आली. प्रथमच अशी खत निर्मिती करून कृषी विभागानं नैसर्गिक शेतीच्या प्रसाराला नवं बळ दिलं आहे. या जीवामृताचा वापर खरीप हंगामातील विविध पिकांवर करण्यात येणार आहे. राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेनं राबवलेल्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातल्या 80 शेतकरी गटातील 10,000 शेतकरी सहभागी झाले होते. जीवामृत हे सूक्ष्मजीवांनी समृद्ध असं द्रवरूप सेंद्रिय खत आहे. अवयवदान पंधरवड्यानिमित्त काल बुलडाणा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात अवयवदानाचं सामाजिक महत्व, अवयवदानातून मिळणारं नवजीवन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. आषाढी वारीनंतर पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुण्यातील पारंपरिक मुक्कामस्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानीपेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात तर संत तुकाराम महाराजांची पालखी नवीपेठेतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. दोन्ही पालख्या शनिवारी आळंदी आणि देहूकडे प्रस्थान करतील. महसूल गुप्तचर यंत्रणेनं अर्थात DRI काल सातारा जिल्ह्यातल्या अवैध औषध निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली. तसंच काही अंमली पदार्थ आणि सुमारे 400 लिटर कच्चा माल जप्त केल्याची माहिती DRI अधिकाऱ्यांनी दिली. अंध महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले इंडिया या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ DY पाटील यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पथकानं बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. डॉ DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जन

0: सागर लोटला होता. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं काल रात्री आकस्मिक निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. जायकवाडी धरणातून सुरू असलेल्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला बॅडमिंटन पटूंनी यशस्वी कामगिरी केली. मात्र पुरुष बॅडमिंटन पटूंना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला. महिला दुहेरीत सोनाली आणि रितिका यांच्या जोडीनं पुढची फेरी गाठली तर मिश्र दुहेरीत श्रुती आणि ईशाननं पहिल्या फेरीतला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतसह सर्व बॅडमिंटन पटूंना पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या दुहेरी गटात मात्र कृष्णा प्रसाद आणि पृथ्वी कृष्णमूर्ती यांच्या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही. जीडीपी विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ डीवाय पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन पटूंना संमिश्र यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: एक हा आवाज आणि एक हा आवाज

0: आणि हा आवाज. गेल्या 75 वर्षापासून आपल्या मनात रुंजी घालतोय. ऐकत रहा अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर.
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा.

0: आकाशवाणी अमरावती,
1: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
0: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
1: एकाकी मनाला भावनांची साथ,
0: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
1: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
0: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी अमरावती केंद्र।
2: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे, मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्जवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
3: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम आहे 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 7:25 होत आहेत. आता ऐकूया दिलखुलास, हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष मालिकेचा आज तिसरा भाग आहे. कामगारांच्या कल्याणाचा विचार करताना काही घटक विशेष लक्षात घ्यावे लागतात. बांधकाम कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि बदलत्या अर्थव्यवस्थेत उदयास आलेले गिग वर्कर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार या सर्व घटकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी राज्य शासनाने उचललेली पावलं अत्यंत महत्वाची ठरत आहेत. बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना, नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया निःशुल्क करणं, गिग वर्कर्ससाठी संरक्षणात्मक तरतुदी, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा आणि असंघटित क्षेत्रासाठी सामाजिक सुरक्षा कवच या विषयांमुळे कामगार कल्याणाचा व्याप अधिक व्यापक झालेला दिसतो. या महत्वपूर्ण विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रम

0: मग पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: राज्याचं पहिलं रिएक्टर धोरण लागू करण्यात आलेलं आहे, त्यात औद्योगिक सुरक्षा आणि अपघात आणि मग प्रतिबंधासाठी हा निर्णय किती महत्वाचा.
2: आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर रिएक्टर हे बेसिकली केमिकल कंपन्यांमध्ये फार असतात आणि आतापर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियमावली किंवा काही नव्हतं आणि या ज्या कंपन्यांमध्ये आता अपघात होतात आहे बेसिकली यांचे रिएक्टरचे डिझाईन कसे असले पाहिजे, नंतर जेव्हा कामगार काम करतात तिथे बरेचसे वॉल्स असतात ते ओपन करणं म्हणजे उघडणे आणि बंद करत असताना वायू गळती होती, वायू गळती होत असताना कामगारांना अपघाताला सामोरे जावं लागतं, तर हे ऑटोमेटेड सगळं झाली पाहिजे ही सिस्टीम आणि अपघात झाल्यास काय काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आजपर्यंत अस्तित्वात नव्हत्या, त्यामुळे आता आपण हे धोरण आणतोय जेणेकरून त्या रिएक्टरची जी काही डिझाईन असेल ती अप्रूव्ड टेक्निकल व्यक्तीकडनं करून घेतली पाहिजे, ते ऑटोमेटेड असलं पाहिजे, तिथे कामगार काम करत असताना त्याला सुरक्षिततेचे साधनं मिळाले पाहिजे, मग मास्क असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याला त्या सर्व बाबींचं ट्रेनिंग असलं पाहिजे. बऱ्याचदा असं लक्षात येते की तिथे अपघात झालेल्या कामगारांना जेव्हा आम्ही विचारतो जे उत्पादन तिथे घेतले जाते त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स बद्दल त्याला माहिती नसते, ज्या गॅसेस निर्माण होतात त्याबद्दल माहिती नसते, त्याचं एक बेसिक ट्रेनिंग तिथे झालेलं असायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आणल्यामुळे आज हे रिएक्टर धोरण देशातल्या सर्व राज्यांसाठी खूप कामाचं राहणार आहे आणि त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक राहणार.
1: असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न.
2: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले ठेल्यावाले वीटभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही, पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतोय ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार सीएसआर फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार.
1: आणि मग माथाडी कामगार आहेत त्यांच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यासाठी किंवा सुधारणा करणार.
2: नक्कीच आपण पाहिलं असेल माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक. देशात आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहे यांचं सुरक्षा ही पाहिल्या जाईल. पण मी थोडा आता या मताचा आहे, मी बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहित, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला, त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट्स आहेत अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे, कारण आता इंडस्ट्रीलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात, या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे, सोबतच जिथे कंपनीमध्ये ते काम करतात कामगार बरेचदा त्यांचं शोषण होते तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे, त्यांचे एवढं काम करतात त्यासाठी QR कोड दिले पाहिजे, त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे, कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला बोगस संघटना बोगस माथाडी कामगार या माथाडी कायद्याच्या नावावर एक्सटॉर्शन करायला लागेल, त्यामुळे यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा त्यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतोय आणि आता सर्व संघटना सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहे यांच्याशी बोलून आम्ही पुढे त्या हळूहळू त्या सर्व सुधारणा करतात.
1: बाष्प अभियंते आणि बाष्प परीक्षा या ज्या ऑनलाईन केल्या आहेत त्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढणार.
2: आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र राज्य हे बॉयलर आणि त्याचे पार्ट्स बनवण्यामध्ये एक अग्रेसर राज्य आणि नुसतं देशात नाही तर आशिया खंडात आपलं राज्य अग्रेसर आहे आणि सर्व आशिया खंडात ना बॉयलरची डिमांड आपल्या राज्याकडे येत असते, त्यामुळे हे बॉयलर बनवत असताना ते सुरक्षित बनले पाहिजे मजबूत बनले पाहिजे आणि सोबतच टेक्निकली साऊंड होऊनच ते येऊन गेले पाहिजे यासाठी जे तज्ज्ञ लोकांची गरज असते मग बॉयलर

0: इंजिनियर असो किंवा त्यांचे जे हे असो, या सगळ्यांना आपल्या राज्यात आम्ही प्रशिक्षित केलं पाहिजे. यासाठी आपलं बॉयलरचं स्पेशल प्रशिक्षण केंद्र आपण नागपूरला उभारतोय आणि बॉयलर डिपार्टमेंट कडनं दरवर्षी यासाठी एक परीक्षा घ्यायची जातो. आणि आमचा अनुभव असा की ज्यांनी ज्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना कुठेही म्हणजे त्यांची मागणी भरपूर आहे, ते जिथे जातील तिथे त्यांना मागणी आहे. आणि या माध्यमातून सर्व बॉयलर्सची तपासणी होते, यांना आम्ही एक सर्टिफिकेट देत असतो जे ऑनलाईन जनरेट करून देतो, त्यासाठी डिजी लॉकरची सुविधा आम्ही त्यांना दिली आहे. आणि हे बॉयलर्सची परीक्षा पास करून जाणारे जेवढे व्यक्ती आहेत ते जेव्हा समाजात जातात तेव्हा या बॉयलर्सची सुरक्षितता तपासण्यासाठी आम्हाला खूप मदत होते. त्यामुळे आम्ही हे अधिक कसं बळकट होईल यासाठी सुद्धा काम करतोय. सोबतच आम्ही एक त्याचं PMS पोर्टल तयार केलाय, ज्या माध्यमातून जसं आपण आता मला विचारलं की कम्प्लायन्सेस खूप करावे लागतात. बॉयलर हा एक टेक्निकल पार्ट असतो कोणत्याही फॅक्टरीतला, त्यामुळे त्याची तपासणी वेळेवर होणे, त्याला दर काही वर्षांनी पुन्हा पुन्हा तपासावं लागते, त्याचे डिझाईन सबमिट करावं लागतात, त्याची कार्यक्षमता तपासावी लागते, या सर्व गोष्टींची जे काही कम्प्लायन्स होते ते खूप प्रमाणात होते. ते आता आम्ही कट शॉर्ट करून कमी संख्येवर आणले आणि जो त्या मालकाला कार्यालयात येऊन ते सगळं सबमिट करावं लागायचं ही सर्व प्रणाली ऑनलाईन केली आहे, त्यामुळे हे क्षेत्र आता अजून बळकटीकडे जाते.
1: कामगारांच्या कल्याणातूनच राज्याचा औद्योगिक विकास साधणार आहे यात काही शंका नाही, म्हणजे याच्यावर कोणी कोणाचं काहीच म्हणणं नाहीये. या संदर्भात आज आपण कामगार मंत्री या नात्याने काय संदेश द्याल?
0: संदेश मी एवढाच देईल, आपल्याला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी शिकवलंय की कष्टातच देव असतो. आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा कामगारां मेहनत करतो कामगारांचा घाम गळला जातो, म्हणजे त्यांचा एक एक घामाचा थेंब हा महाराष्ट्राच्या प्रगतीची पायरी असतो. आणि लोक म्हणतात की कासवाच्या पाठीवर पृथ्वी आहे, आपली पृथ्वी ही कामगारांच्या हातावर. जोपर्यंत कामगार काम करणार नाही, कामगारांच्या हात काम करणार नाही, तोपर्यंत या देशाची या राज्याची प्रगती होणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी, मी सर्व नागरिकांना आवाहन करणार आहे की आपण सर्वांनी कामगारांना सन्मानित केलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि कामगारांसाठी या राज्यामध्ये सुरक्षित धोरण, बेटर वर्क प्लेस आणि त्यांच्या पूर्ण परिवाराची आपण सगळ्यांनी जर काळजी घेतली तर निश्चित हे राज्य हा देश खूप पुढे जाईल, खूप प्रगती करेल. आणि या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनामध्ये मी आपल्याला विश्वास देतो की हे राज्य कामगारांच्या सुखासाठी, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी हे राज्य सरकार, हे केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आणि आपण सर्व मिळून, सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व मिळून या कामगारांचा सन्मान करावा, त्यांना आदर करावा आणि त्यांच्या माध्यमातून या राज्याची प्रगती करावी.
1: नक्कीच. श्रोते हो, दिलखुलासच्या आजच्या आणि या विशेष मालिकेच्या अंतिम भागात आपण माथाडी कायद्यातील सुधारणा, कारखाना परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उचललेली पावलं, ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अनुषंगानं राज्य शासनाचे प्रयत्न, महिलांसाठी रात्रपाळीतील रोजगार संधी, कामगारांसाठी निश्चित भेट दिनांक पद्धतीचे कायदे, नवीन औद्योगिक संबंध संहितेमुळे उत्पादन क्षमता आणि रोजगार संधींना मिळणारी चालना, औद्योगिक सुरक्षेसाठी रिॲक्टर धोरणांचं महत्व, तसंच बाष्पक अभियंते व परिचर परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे वाढलेली पारदर्शकता याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. यासोबतच राज्यातील कामगार, उद्योग क्षेत्र व सर्व संबंधित घटकांसाठी शासनाचा संदेश, कामगारांच्या जीवनमानात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठीच्या आगामी योजना आणि महाराष्ट्राला देशातील सर्वात कामगार हितेशी व उद्योगस्नेही राज्य बनवण्याची पुढील वाटचाल याचाही वेध घेण्यात आला. कामगारांचं कल्याण, सुरक्षितता, सन्मान आणि सामाजिक संरक्षण यांना केंद्रस्थानी ठेवून औद्योगिक विकासाची गती वाढवणे हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची खरी दिशा आहे. कामगार सशक्त झाले तरच उद्योग सक्षम होतील आणि उद्योग सक्षम झाले तर महाराष्ट्राचा आर्थिक विकास अधिक वेगाने घडेल हा विश्वास या संपूर्ण मालिकेतून अधिक दृढ झाला. माननीय ॲडव्होकेट आकाश पुणकर सर, दिलखुलास कार्यक्रमासाठी वेळ देऊन अत्यंत उपयुक्त आणि मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजची ही विशेष मालिका आपल्याला निश्चित माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरली असेल अशी आशा व्यक्त करते. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील दिलखुलास या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ID प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण ID प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर ID प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादा प्रोफाईल

0: दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर
1: हम्म,
0: हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस
1: राईट,
0: असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण
1: बर,
0: तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने,
1: बरोबर, हां
0: आणि मग
1: हां
0: तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे,
1: ओके,
0: त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो.
1: राईट,
0: त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991, 1800 267 1991, 1800 267 1991, वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय, काय प्लॅन आहे?
5: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
6: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
4: पण कसं?
6: RBI रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. RBI पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
7: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन.
6: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. RBI सांगते आहे,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. सकाळचे 6:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत.

श्रोतेहो, आता आपण अगबाई आरेच्या या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. स्वर होता सचिन पिळगावकर यांचा, वसंत बापट यांची शब्दरचना होती आणि अजय अतुल यांचं संगीत.

श्रोतेहो आता आपण अजय गोगावले यांच्या स्वरात दासू यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अजय अतुल यांचं आणि चित्रपट होता सावरखेडे गाव.

श्रोते हो, आताच आपण जत्रा या चित्रपटातलं गीत ऐकलं. आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांचा स्वर होता, जितेंद्र जोशी यांची शब्दरचना होती आणि अजय अतुल यांचं संगीत. श्रोते हो, या गीतासोबतच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेव, सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकूया समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमान बरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा. आणि पंजाब झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा आहे आणि भारतात सर्जनशील कलाकारांची मोठी संख्या असून आशय निर्मितीमध्ये भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करण्यासाठी त्यांचा वापर करता येऊ शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी ही माहिती दिली. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भारताच्या क्षमतेबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नेटफ्लिक्सनं नेटफ्लिक्स इंडिया कथाकथन उपक्रम या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय चित्रपट महामंडळ आणि भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था यांच्या सहयोगानं भारतातील सर्जनशील तरुणांची नवी पिढी तयार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास यांना बळ देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल शिक्षण मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि प्राधान्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली असं जोशी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. महत्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा, प्रवेशाच्या संधी आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही काल चर्चा करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याचं सबलीकरण करणारी भविष्यवेधी शिक्षण यंत्रणा उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं. लोकसभेत काल बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभा

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातल्या संरक्षण सहकार्याबाबतची 6वी संयुक्त कार्यगटाची बैठक काल ताशकंद इथं पार पडली. या बैठकीचं सहअध्यक्षपद संरक्षण मंत्रालयातील सहसचिव दिनेश कुमार आणि उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सुखरोबजोन सोदिकजोनोविच आणि सिरिजो यांनी भूषवलं. संयुक्त प्रशिक्षण, सराव, क्षमता बांधणी, संरक्षण क्षेत्रातील शिक्षण आणि संरक्षण उद्योगांची उभारणी या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या संयुक्त प्रशिक्षणामध्ये दहशतवाद विरोधी कारवाया आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमांवर दिली आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमान बरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री इस्माईल बाघेई यांनी केला आहे. इराण ओमान कराराला अंतिम रूप मिळाल्यास हा मार्ग पुन्हा खुला होऊ शकतो. मात्र अमेरिकेनं इराणच्या बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीवर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. अमेरिकेनं अजून अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही. मात्र इराणला पूर्ण नियंत्रण करू देणार नाही अशी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. दरम्यान अमेरिकेनं इराकच्या फ्लाय बगदाद आणि इतर दोन कंपन्यांना आपल्या विशेष यादीतून काढून टाकलं आहे. अमेरिकेच्या महसूल विभागाच्या परकीय मालमत्ता नियंत्रण विभागानं हे जाहीर केलं आहे. या कंपन्यांच्या इराणच्या लष्कराशी असलेल्या कथित संबंधांवरून अमेरिकेनं हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेनं क्युबामध्ये अतिरिक्त गुप्तचर अधिकारी तैनात केले आहेत. क्युबामध्ये भविष्यात लष्करी कारवाई करता यावी या हेतूनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं आहे आणि भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना ते काल बोलत होते. बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लॅस्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेनं ताब्यात घेतलेले भारतीय मच्छीमार आणि त्यांच्या बोटींची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती भारतानं श्रीलंकेला केली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी श्रीलंकेच्या नेतृत्वाशी केलेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला. तसंच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावं यावरही भारतानं पुन्हा एकदा भर दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या समारंभात 12 रॅट माइनर्सना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक प्रदान करून गौरवण्यात आलं. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेच्या बचाव कार्यावेळी आपले जीव धोक्यात घालून त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडस आणि निस्वार्थी भावनेबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेवेळी आत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेली मोहीम हे अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक बचाव कार्य होतं असं गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्कर आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलांची काल घोषणा केली. या सुधारणांमुळे लष्कराची संघटनात्मक रचना सुधारेल असं ते म्हणाले. संरक्षण मंत्रालय शस्त्र पुरवठ्याची प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचं पुतीन यांनी सांगितलं. जपानमधल्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्यांचं आज जगभरात स्मरण केलं जात आहे. या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते आणि 1945 अखेरीस मृतांची एकूण संख्या 1,40,000 वर पोहोचली होती. या शोकांतिकेच्या स्मरणार्थ पीस मेमोरियल पार्क इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 ऑगस्ट 1945 झालेल्या या हल्ल्यानंतर 3 दिवसांनी जपानमधल्या नागासाकी शहरावरही अणुबॉम्ब हल्ला झाला होता. केरळमध्ये पुरामुळे

0: मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 25 वर गेली आहे. आसाममध्येही पुरामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल आसामच्या पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान नागालँडमधील खाणकाम आणि आसाममधील पूर यांच्यात कथित संबंध असल्याबाबत आसामनं व्यक्त केलेल्या चिंतेची नागालँड राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली आहे, असं नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलोंग यांनी काल सांगितलं. ते काल कोहिमा इथं पत्रकारांशी बोलत होते. नागालँड आणि आसाम या दोन्ही राज्यांना पुराचा फटका बसला असून दोन्ही राज्यांनी एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी परस्पर सहकार्यानं काम करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. तमिळनाडूतल्या कोईमतूर इथं काल झालेल्या हॉकीच्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश या संघांनी 16व्या भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या विभाग अ च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पंजाबनं कर्नाटकचा 5-2 असा तर ओडिशानं हरियाणाचा 5-1 असा पराभव केला. झारखंडनं उत्तर प्रदेश विरुद्धचा सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआउटमध्ये विजय मिळवला. तर मध्य प्रदेशनं दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव संघावर 7-3 असा विजय मिळवला. या स्पर्धेतल्या आज होणाऱ्या उपांत्य फेरीत ओडिशाचा सामना पंजाबशी तर झारखंडचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमान बरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा. आणि पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16व्या भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेवाद ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, आताच आपण आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात विवेक आपटे यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता हमाल दे धमाल.

चंगू मंगू या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांचा स्वर होता. शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना आणि अरुण पौडवाल यांचं संगीत.

श्रोतेवादाचा पण सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात प्रवीण मोहिले, प्रवीण दवणी यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता दे दनादन.

श्रोते हो, आताच आपण सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं गीत ऐकलं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा स्वर होता. सुरेश सुधीर मोघे यांची शब्दरचना आणि अरुण पौडवाल यांचं संगीत. श्रोते हो, या सोबतच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीच आहे अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजतायत. आमची यानंतरची उद्घोषणा या कमर्शियल ब्रेकनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत ग्राम परिसर आणि शेत शिवार हा कार्यक्रम. सादर करते आहेत भैयालाल टेकाम.

0: श्रोत्यांनो, आज ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात ऐकूयात अमरावती जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास या विषयावर निलेश राठोड यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: नमस्कार श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, माती तर रुजली स्वप्नांची बीजे, घामाच्या थेंबांनी फुलली शेते, कष्टाच्या बळावर उभा शेतकरी देशाच्या प्रगतीचा खरा शिल्पकारी. नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती वाढवी उत्पन्न, उजळवी प्रगती, पाणी माती जपू या सारे, समृद्ध होत गावोगावी सारे, शेतकरी सुखी तर देश सुखी, हीच विकासाची खरी दिशा खरी. शेतकऱ्यांच्या श्रमांना वंदन करूया आणि समृद्ध भारत घडूया अशी आशा बाळगूयात. आणि चला तर आजच्या या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास या विषयावर बातचीत करण्याकरता आमंत्रित केले आहे निलेश शंकर राठोड, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे सध्या कार्यरत आहेत. नमस्कार सर, ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव आपल्या पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी पिकाचं नियोजन करत असतात, तर या आपल्या अमरावती जिल्ह्यात शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण काय सांगाल? आपल्या इथली जमीन कशी आहे? खरीप हंगामात नेमकी कोणकोणती पिकं त्यामध्ये घेतली जातात याविषयी काय सांगाल?
2: नक्कीच मॅडम, खरीप हंगाम जो आहे शेतीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा हंगाम आहे आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा हंगाम खूप महत्वाचा आहे. आणि एकूणच शेतकरी ह्या हंगामाची पूर्वतयारी जी आहे बियाणे घेण्यापासून तर काढणीपर्यंत करत असतो. त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर जो जमिनीचा प्रकार आहे, काही ठिकाणी आपल्याकडे मध्यम प्रकारची जमीन आहे, काही ठिकाणी भारी जमीन आहे. आणि त्यामध्ये प्रमुख पिकं जर आपण बघितली आपल्या जिल्ह्याची तर त्यामुळे कापूस हे जे नगदी पीक आहे हे सर्वाधिक क्षेत्र कापूस पिकाचं आहे. त्यानंतर सोयाबीन, तूर, मकासुद्धा मक्याचं क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे. विशेषतः जो धारणी चिखलदरा हा जो काही मध्य प्रदेशला लागून आपले तालुके आहे त्या ठिकाणी मक्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. त्यानंतर खरीप ज्वारी, मूग, उडीद ही आपली खरीपातली पिके आहेत.
1: अच्छा सर, या वर्षीचा हंगाम आपल्या शेतकरी बांधवांसाठी कसा असणार आहे? म्हणजे सध्या खरीप पिकांची जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीची आहे?
2: मॅडम, अल निनोचं वर्ष आहे आपल्याला सगळ्याला माहित आहे. तर यावर्षी

0: सध्याची जी पिकाची परिस्थिती आहे ती समाधानकारक आहे. पीक जे आहे ते वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. मध्यंतरी 9 जुलै ते 16 जुलै एक आठवडा आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला होता, पण आता परत 17 जुलै पासून पाऊस सुरू झाल्यामुळे पिकाची वाढ ही समाधानकारक आहे.
1: अच्छा सर, उत्पादन वाढीसाठी सध्या सर्वात महत्वाची बाब कोणती आहे याविषयी काय सांगाल?
0: उत्पादन वाढीसाठी मॅडम सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असल्यामुळे पिकासोबत तण सुद्धा वाढत असते, आणि तण आपल्याला माहित आहे की जे काही जमिनीचे अन्नद्रव्य आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, पिकासोबत स्पर्धा करते आणि त्यामुळे आपल्या पिकाची वाढ होऊ देत नाही. त्यामुळे वेळेवर तण नियंत्रण करणे, त्यासाठी मग कोळपणी करणे, निंदन करणे, अंतर्मशागतीची कामं करणे हे करणं महत्वाचं आहे. सोबतच पिकांची वाढीची अवस्था असल्यामुळे त्यांची जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन सुद्धा तेवढंच करणं गरजेचं आहे. सोबतच वेगवेगळ्या ज्या काही किडी येतात पिकावरती सुरुवातीच्या कालावधीमध्ये, ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, ज्या पानासलं अन्नद्रव्य शोषून घेतात आणि त्यामुळे झाड जे आहे नीट अन्न तयार करू शकत नाही, त्यामुळे त्याची वाढ खुंटते, तर किडींचं सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
1: सर, सध्याचे सोयाबीन पीक आहे, या पिकात नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं?
0: महत्वाचं म्हणजे तण नियंत्रण करणं गरजेचं आहे, सोबतच संतुलित खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यासोबत जे काही किडी आहे, मुख्यत्वे करून सोयाबीनवर येणारी आता पाने खाणारी अळी जी आहे ही मोठ्या प्रमाणात येऊन पानाचं नुकसान करते आणि त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. मग ही कीड आपल्याकडे आलेली का त्याचं सर्वेक्षण नियमित करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी पावसाचा खंड आहे किंवा पाणी नाही आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे सोय आहे सिंचनाची, तर पिकाला वेळेवर पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे.
1: अच्छा सर, आपल्या इथे जसं सोयाबीन पीक घेतलं जातं तसंच कापूस पीकही घेतलं जातं मोठ्या प्रमाणात, तर या कापूस पिकामध्ये कोणकोणत्या बाबींवर लक्ष देणं सध्या गरजेचं आहे असं वाटतं?
0: सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडम कापूस पिकामध्ये सध्या आपण गुलाबी बोंडळी जी येते 45 दिवसानंतर पेरणीपासून, आता त्या अवस्थेमध्ये आपण आहोत साधारणतः. आणि ह्या अळीचं जर आपण वेळेस नियंत्रण केलं, ओळखलं आपण त्या डोमकळ्या आणि त्या वेचून जर नष्ट केल्या, तर त्या अळीची पुढची पिढी ही तयार होत नाही आणि त्यामुळे जे नुकसान होणार आहे कापसाचं तर ते नुकसान टळते. तर त्यामुळे गुलाबी बोंडळीचं साठी पाहणी करणे डोमकळ्यांची, त्याचं नियंत्रण करणे हे एक महत्वाचं आहे. सोबतच कापूस हे जे आहे खादाड पीक आहे अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये, तर संतुलित खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या काही वेगवेगळ्या किडी आहेत रस शोषण करणाऱ्या असतील आणि आपल्या बोंडळ्या ज्या आहेत वेगवेगळ्या, त्याचं सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
1: सर, मधातल्या काळात बिलकुलही पाऊस नव्हता आणि आता सतत सध्या पाऊस सुरू आहे, तर असं जर झालं तर शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असं वाटतं आपल्याला?
0: सतत जर ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि ज्या ठिकाणी भारी जमीन आहे, भारी जमिनीमध्ये पाऊस जे आहे लवकर साचून राहतो जमिनीवरती, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेताच्या तर खुदून तो निचरा करणं गरजेचं आहे. अनावश्यक पाणी किंवा जास्तीचं पाणी काढून देणं गरजेचं आहे, ज्यामुळे पिकाची वाढ खुडणार नाही, झाडं मलूल पडून मरणार नाही, तर निचरा करणं गरजेचं आहे. आणि सोबतच त्या ठिकाणी जे आहे जे काही रोगांचा प्रादुर्भाव होतो, विशेषतः ज्या ठिकाणी पाणी साचलेलं राहते किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होते, विशेषतः बुरशीजन्य रोग, तर त्या बुरशीजन्य रोगांचा नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे.
1: सर, हे जर पाऊस सतत सुरू असला तर आपल्याला या उपाययोजना कराव्या लागतील, पण जर पावसाचा खंड जर पडला तर अशा वेळेस नेमकं शेतकऱ्यांनी काय करायला हवं?
0: पावसाचा खंड ज्यावेळेस पडतो मॅडम, सुरुवातीलाच आपण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केलेली आहे विभागामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये, की आपल्याला रुंद सरीवरंबाची पद्धत आहे त्याचा जर अवलंब शेतकऱ्यांनी केला तर पाऊस कमी पडला किंवा जास्त पडला दोन्ही याच्यामध्ये पीक तग धरून राहते, तर ते एक आहे सुरुवातीच्या याच्यामध्ये. आणि मीनवाईल जर पावसामध्ये खंड पडला मोठा, तर आपण जमिनीला फार काही त्याची मशागत न करता, म्हणजे जे काही जमिनीमध्ये ओलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला फार मशागत न करता जे आहे काही त्याच्यावर आच्छादन करता येईल का, जे पाणी जमिनीमध्ये आहे मग काही आपल्याला पिकांचे अवशेष आहेत तर त्याचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल.
1: अच्छा सर, तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तणांचं नियंत्रण करणं महत्वाचं असतं, तर या तणांचं नियंत्रण करणं का महत्वाचं असतं आणि हे केल्यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा मिळतो?
0: जसं मी सांगितलं पूर्वी मॅडम की तण जे आहे पिकासोबत स्पर्धा करते वेगवेगळ्या घटकांसाठी, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे आणि जमिनीतले अन्नद्रव्य आहे. आणि त्यामुळे काय होते, तण जर आपण जमिनीमध्ये तसंच ठेवलं तर जे आपलं मुख्य पीक आहे किंवा जे आपल्याला घ्यायचं आहे त्याचं उत्पादन, त्याची वाढ नीट होणार नाही आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन सुद्धा मिळणार नाही आहे. त्यामुळे वेळेवर तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे.
1: सर, जेव्हा आपण तण नियंत्रण करतो तर सगळ्यात महत्वाचं असतं पिकांमध्ये खत व्यवस्थापन, कारण अन्नद्रव्य जर पिकांना मिळाले तर त्याची उंची वाढते, उत्पादनात भर पडते, तर अशा वेळेस संतुलित खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं?
0: संतुलित म्हणजे आपल्याला जी काही वेगवेगळी खतं आहेत रासायनिक खता व्यतिरिक्त, त्यामध्ये मग आपण बघत आहोत की काही जैविक खतं आहेत, त्याच्यानंतर हिरवळीची खत आहेत, सेंद्रिय खत आहेत, गांडूळ खत आहे, नॅडेप कंपोस्ट आहे, तर ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची खत आहे याचा शेतकऱ्यांनी वापर करावा, जेणेकरून जमिनीची जी आहे सुधार

0: पाळणा होईल, जमीन जिवंत होईल, माती जिवंत होईल.
1: अच्छा.
0: आणि पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याची आवश्यकता आहे तर आपण 50% ही जी खतं आहेत त्याचा वापर करून आणि 50% आपण रासायनिक खतं, त्याला म्हणतो आपण संतुलित वापर. तर अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं खतांचं तर नक्कीच चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकते.
1: सर, खतासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य देखील तेवढेच महत्वाचे असतात, तर कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करून अधिक उत्पादनात आपण भर पाडू शकतो?
0: आता पिकाच्या वाढीसाठी मॅडम वेगवेगळ्या 17 प्रकारच्या मूलद्रव्याची आवश्यकता असते. त्यामध्ये नत्रस्फुरद पालाशी मुख्य अन्नद्रव्य आहे, सोबतच कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जे आहे दुय्यम अन्नद्रव्य आहे, आणि काही मूलद्रव्ये अशी आहेत जसं बोरॉन आहे, झिंक आहे, सल्फर आहे, मॉलिब्डेनम आहे, हे अत्यंत कमी प्रमाणामध्ये लागतात म्हणून त्यांना आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो. हे जरी कमी प्रमाणात लागत असले तरी सुद्धा ते वेगवेगळ्या गोष्टीसाठी आवश्यक आहेत. तर जसं आता कडधान्य पिकामध्ये बघितलं आपण तर दाणे भरण्याची अवस्था असेल, तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण असेल, त्याच्यासाठी आपल्याला सल्फर असेल, झिंक असेल, बोरॉन असेल, ही खतं देणं वेळीच गरजेचं आहे.
1: सर, जसं पिकाला अन्नाची आवश्यकता असते तसंच आमच्या या कार्यक्रमात एक गाणं ऐकण्याची वेळ झालेली आहे, तर आता आपण आमच्या श्रोत्यांना कुठलं गाणं ऐकवाल?
0: एक खूप सुंदर गाणं आहे मॅडम. आता बघत आहे की सगळीकडे खूप आल्हाददायक वातावरण आहे, तर लता मंगेशकर आणि सुरेश वाडकरांचं सर्जा चित्रपटामधील ते गीत आहे, चिंब पावसानं झालं रानं आबादानी.
1: खूप सुरेख गाणं सर आपण निवडलं, चला श्रोते हो आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत निलेश शंकरराव राठोड सरांशी, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे सध्या कार्यरत आहेत. सर, कुठलंही पीक म्हटलं की त्या पिकांवरती विविध प्रकारच्या रोग आणि किडींचं व्यवस्थापन करणं तेवढंच महत्वाचं असतं, तर अशा वेळेस किडी कशा पद्धतीने ओळखायच्या, त्याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीने करायचं, याविषयी काय सांगाल?
1: किडी ओळखण्यासाठी मॅडम शेतकऱ्यांनी आपलं प्रथम शेताचं जे आहे ते वारंवार निरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक झाडाचं तर जमणार नाही आहे, पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या शेतामधली 15-20 झाडं जर शेतकऱ्यांनी बारीक जर त्याचं निरीक्षण केलं तर शेतकऱ्यांचं असं लक्षात येतील की कोणती कीड किती प्रमाणामध्ये एक तर पिकावर आहे, आणि कीड जर त्या ठिकाणी असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये ती असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना एकात्मिक पद्धतीने किडींचं आणि रोगांचं व्यवस्थापन करायचं आहे. आता एकात्मिक पद्धतीनं म्हणजे कीड व्यवस्थापनाच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहे, मग ते मशागतीय पद्धती आहे, त्याच्यामध्ये खोलवट नांगरणी वगैरे येते, त्याच्यानंतर काही जैविक पद्धती आहे, भौतिक पद्धती आहे. भौतिक पद्धतीमध्ये आपण फिरोमोन सापळे किंवा मग आपले चिकट सापळे असतील, प्रकाश सापळे असतील, याचा वापर शेतकऱ्यांनी करायचा आहे. त्यानंतर काही मशागतीय पद्धती, यांत्रिक पद्धती आहे, ह्या सगळ्यांचा वापर करून कीड जर आटोक्यात आली नाही आणि ती आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेली तर आणि तर शेतकऱ्यांनी रासायनिक नियंत्रणाकडे वळायचं आहे आणि अशा पद्धतीने किडीचं व्यवस्थापन करायचं आहे.
0: सर, एकात्मिक पीक संरक्षण म्हणजे काय आणि याचा उपयोग कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करायला हवा?
1: जसं आताच बोललो मॅडम की वेगवेगळ्या ज्या काही कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत, मशागतीय पद्धती आहेत, भौतिक पद्धती आहे, यांत्रिक पद्धती आहे, जैविक पद्धती आहे, काही कायदेशीर पद्धती सुद्धा आहे, या सगळ्या पद्धतीचा वापर करून आपल्याला कीड आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली, म्हणजे ती पातळी अशी असते की जिथपासून शेतकऱ्याला प्रत्यक्ष नुकसान होत असते पैशाच्या स्वरूपामध्ये, त्या पातळीखाली आपल्याला आणायचं असते. आणि त्यानंतर किडीने जर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर आणि तरच जे काही आपले रासायनिक कीटकनाशक आहे त्याचा शेतकऱ्यांनी वापर करायचा आहे.
0: अच्छा सर, सध्या हवामानाच्या बदलामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतो, तर अशा वेळेस या हवामान बदलाचा पिकांवरती काही परिणाम होतो का आणि होत असेल तर तो कशा पद्धतीने होतो?
1: नक्कीच मॅडम, हवामान बदलाचा विपरीत परिणाम आपण बघत आहोत की चालू वर्ष अल निनो वर्ष आहे, त्यामुळे पावसामध्ये खंड पडत आहे मोठा, काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होत आहे.

0: कोणी परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी खंड आहे आणि जास्ती पाऊस आहे, तर दोन्ही याच्यामध्ये पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्ती पाऊस झाला तर चर काढणे, जास्तीचं पाणी काढून टाकणे, रुंदसरी वरंबा पद्धतीचा वापर करणे, आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस आहे त्या ठिकाणी आंतरमशागतीचा वापर न करता त्या ठिकाणी जे आच्छादन आहे जमिनीवर त्याचा वापर करायचा आहे.
1: अच्छा सर, शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाचा कशा पद्धतीने उपयोग करायला हवा असं आपल्याला वाटतं?
0: हवामान अंदाजाचा मॅडम सगळ्याच टप्प्यावरती शेतकऱ्याला उपयोग होतो. म्हणजे त्याला पेरणीपासून जे आहे की शेतकऱ्यांनी पेरणी कधी करायची हे शेतकऱ्याला कळते. त्यानंतर जे आहे हवामानाचं बघून, म्हणजे पाऊस कधी पडणार आहे ह्याचं जर शेतकऱ्याला अगोदरच माहिती झाली, अंदाज आला, तर फवारणी कधी करायची, सोबतच खते कधी द्यायची, कारण की खत दिल्यानंतर पाणी आवश्यक आहे, त्याचबरोबर कापणी कधी करायची. बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेलं असते आणि त्याचं अवेळी पावसामुळे ते भिजून जाते, कापलेलं जे काही त्याचं शेतमाल आहे. तर हवामान अंदाजाचा सगळ्याच टप्प्यावरती शेतकऱ्याला उपयोग होतो. आणि मी हे सांगेल की शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करावी, जेणेकरून पुढचं नुकसान टाळता येईल.
1: सर, जैविक खतांमुळे काय परिणाम आपल्याला दिसून येतो?
0: जैविक खत म्हणजे मॅडम जे जिवंत आहेत, जसं रायझोबियम जैविक खत आहे, त्याच्यानंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू आहे, तर हे जे काही जैविक खत आहे, अझोटोबॅक्टर आहे, तर ह्याच्यामध्ये काय होते की मातीची आपली जी सुपीकता आहे ती टिकून राहते आणि त्याच्यामध्ये वाढ होते. आणि हे जे वेगवेगळे जीवाणू खत आहे त्याच्यामुळे जलधारणा क्षमता वाढते, मातीची संरचना जी आहे ती चांगली होते, आणि एकंदरीत जे काही आपण खत देतो त्याची कार्यक्षमता वाढून पिकाचं उत्पादन वाढते.
1: सर, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना नेमकं काय करता येईल याविषयी काय सांगाल?
0: उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मॅडम शेतकरी बांधवांनी पहिले तर जे आहे माती परीक्षण करून त्या आधारे खताचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये असं होतं की शेतकरी आपण बऱ्याचदा बघतो की माती परीक्षण न करताना खते देतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या जमिनीमध्ये जे मूलद्रव्य ऑलरेडी उपस्थित आहेत आणि ते जर आपण वरतून दिले तर शेतकऱ्याचा एक तर वेळ पण वाया जाणार आहे, पैसे पण वाया जाणार आहे आणि श्रम पण वाया जाणार आहे. तर माती परीक्षणानुसार खत मात्रा देणं गरजेचं आहे, त्यामध्ये संतुलित खताचा वापर करणं गरजेचं आहे, त्यासोबतच आवश्यकतेनुसार गरज असेल तेव्हाच फवारणी करणं गरजेचं आहे. आपण बघतो की शेतकरी सरास कीड नसताना सुद्धा फवारणी करतो. मग ती फवारणी आपण नेमकी कशासाठी करतो, त्या ठिकाणी कीड आहे का, त्यांनी आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली आहे का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी नेहमी जर सर्वेक्षण केलं आपल्या शेताचं झाडाचं तर शेतकऱ्याला कळून येते, एक निर्णय घेता येतो की आपल्याला नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे.
1: सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल?
0: एक सुंदर गाणं आहे मॅडम, माझ्या ढवळ्यांनी पवळ्याची जोडी जीवाहुनी प्यारी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी.
1: खूप सुरेख गाणं सर आपण निवडलं, चला श्रोते हो आपण ऐकूयात छानसं हे गीत.

0: श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत निलेश शंकरराव राठोड सरांशी, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे सध्या कार्यरत आहेत. सर, शेतीच्या विकासासाठी ज्या योजना शासनाच्या मार्फत राबवल्या जातात, ते तंत्र राबवलं जातं, त्या तंत्राविषयी काही सांगता येईल का आणि त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे?
1: वेगवेगळ्या योजना आहेत मॅडम. आता जर आपण हंगामाचा जर विचार केला तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान म्हणून आपण जे अभियान राबवत आहे, ज्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे कडधान्य आणि गळीत धान्यामध्ये आपण थोडस मागे आहोत उत्पादनाच्या बाबतीमध्ये, तर त्या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देत असतो. गळीत धान्य अंतर्गत असेल, कडधान्य अंतर्गत असेल, मग तूर पिकाचं असेल, सोयाबीनचं असेल, तर त्याचा आपण प्रात्यक्षिक देतो. सोबतच त्या शेतकऱ्यांची शेतीशाळा, त्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी वेगवेगळे आपण जे रासायनिक खतं वगैरे आहेत, कीटकनाशक आहे, त्याचा आपण पुरवठा करत असतो. तर एकंदरीतच ह्या योजना आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. त्याचबरोबर जे दुसरा आपला जो प्रकल्प आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, त्या प्रकल्पातून सुद्धा आपण शेतकऱ्याची हवामान अनुकूल शेतीशाळा असेल, पीक प्रात्यक्षिक असतील, ते आपण देत असतो. त्याचबरोबर वेगवेगळे शेती व्यवसाय करताना यंत्र अवजार लागतात, त्यासाठी आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून तसेच उपअभियानमधून आपण यंत्र अवजाराची योजना आपल्याकडे, यांत्रिकीकरणाची, MIDH मधून आपल्याकडे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सुद्धा आपण यांत्रिकीकरणाचा घटक राबवतो. तर एकंदरीतच बऱ्याचशा योजना आहेत जे शेतकरी खरीप हंगामामध्ये त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
0: अच्छा सर, कृषी विभाग शेतकऱ्यांना विविध प्रकारचं मार्गदर्शन करते, तर असे कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना नेहमी लागतं?
1: शेतकऱ्यांना जमिनीचं व्यवस्थापन असेल, त्यानंतर कीड रोग त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचबरोबर हवामान आधारित सल्ला असेल, आधुनिक तंत्रज्ञान जे आहे, जसं मग ठिबक तुषारसाठी वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, आपण म्हणतोय की प्रति थेंब अधिक पीक आपल्याला, आणि आपल्या राज्याचा विचार केला तर 20% फक्त ओलिताची शेती आहे, 80% आपली कोरडवाहू शेती आहे. तर मग त्या ठिकाणी आपल्याला जलसिंचनाचा जो आहे ते जास्तीत जास्त वापर करून प्रति थेंब अधिक पीक आपल्याला घ्यायचं आहे, तर ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी कोणत्या योजना आहेत, तर ह्याची सुद्धा शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे.
0: सर, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल आणि इतर जे शेतकरी बांधव आहे यांचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
1: मॅडम, सुरुवातीपासून जे आहे, जमीन मशागतीपासून जे आहे, जसं मी सांगितलं की रुंद सरीवरंबा पद्धतीचा वापर करायला पाहिजे, म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये पीक तग धरून राहते. सोबतच जे वाहन आहे ते शिफारशीत असायला पाहिजे. त्यानंतर जे आहे, वेळेवर पेरणी केली गेली पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि वेळेवर म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करायची आहे. पेरणीची खोली सुद्धा महत्वाची आहे, 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवरच ते बियाणं पेरले गेले पाहिजे. सोबतच त्यानंतर संतुलित खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, जे आपण सांगितलं की वेगवेगळे जे काही खत आहे त्याचा वापर करायला पाहिजे, फक्त रासायनिक खताचाच वापर न करता. तण नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे, ज्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. सोबतच ज्या काही वेगवेगळ्या किडी आहे आणि रोग आहे त्याचं एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन केलं पाहिजे, आणि हे सगळं जर केलं तर नक्कीच शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते.
0: सर, या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
1: शेतकरी बांधवांना सुरुवातीला तर हाच संदेश देईल की शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची नियमित पाहणी करायची, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीविषयक जी काही वेगवेगळी कामं आहे ती आपण करायची आहे, कारण की चालू वर्ष तर अल्निनोचं वर्ष आहे, त्यामुळे ती काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि कृषी विभागातील जे आमचे खालचे अधिकारी कर्मचारी आहे त्यांच्याशी संपर्कात राहून त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, आणि जे काही शिफारशीत उपाययोजना आहे, मग कीड व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये

0: खताच्या बाबतीमध्ये असेल, जे काही शिफारशी आहेत वाहन असेल, तर त्याचा शेतकऱ्यांनी अवलंब करायचा आहे आणि आपलं उत्पादन वाढवायचं आहे. जाता जाता शेतकरी बांधवांसाठी एक चार ओळी मी समर्पित करतो. अल्निनोचं वर्ष असल्यामुळे आभाळ भरून यावं, आभाळ भरून यावं, धरती हिरवीगार व्हावी आणि बळीराजांच्या कष्टांना फक्त पावसाची साथ मिळावी, बळीराजांच्या कष्टांना फक्त पावसाची साथ मिळावी.
1: नक्की सर, खूप छान संदेश आपण आमच्या श्रोत्यांना दिला. मला एवढंच म्हणा असं वाटेल, मातीचा राजा कष्टेचा मान, शेतकरी घडवी देशाची शान, घामाच्या थेंबात सोनं पिके, त्यांच्या श्रमांनी जीवन फुले, नवे तंत्रज्ञान नवी दिशा, शेतीत आली प्रगतीची भाषा, ठिबक सिंचन सेंद्रिय शेती, वाढवी उत्पन्न उजळवी शेती, शेतमालाला योग्य भाव मिळो, प्रत्येक शेतकरी आनंदी राहो, बळीराजाच्या या स्वप्नांना पंख लाभो, समृद्धीचा नवा सूर गावोगावी दाटो. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला आणि आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोत्यांनो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास याविषयी निलेश राठोड यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी, तांत्रिक सहाय्य नारायण पवार आणि गजानन भुसकुडे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम.

0: श्रोते हो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेत शिवार हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: कुठे आहे
4: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
3: हे तर झटपट काम आहे.
4: कसं?
3: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
4: आणि बाकी चेंजेस
3: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
4: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते.
5: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम.
1: गीत गंगा
0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गंमत जम्मत या चित्रपटातलं गीत. अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांचं स्वर आहे, अशोक पत्की यांचं संगीत.

पार्श्वदेव हे गीत आहे उपकार दुधाचे या चित्रपटातलं. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा स्वर आहे. शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना आणि अनु मलिक यांचं संगीत.

0: system, vulnerability to abuse, welfare, awareness and strengthening access to justice by Dr. Abha Chaudhary, Founder Secretary and Chairperson, Anugraha RRTC. This talk was part of a webinar organized by the Department of Justice.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
3: श्रोते हो आता आपण न्याय विभाग द्वारा प्रायोजित कार्यक्रम ऐकलत आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो आता ऐकूया गीतगुंजन अंतर्गत नये तराने हा कार्यक्रम.
4: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन.
3: श्रोते हो नमस्काराच्या गीतगुंजन अंतर्गत नये तारांनी या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत.

देव असलामींच्या स्वरात सईद कादरी यांची शब्दरचनातच आपण ऐकलीत. संगीत होतं रूपकुमार राठोड यांचं आणि चित्रपट होता जहर.

शोधे होता सपन राहत फतेह अली खान यांच्या स्वरात असीम राजा यांची शब्दरचना ऐकली. संगीत होतं अनु मलिक यांचं आणि चित्रपट होता कलयुग.

यशोदेव आताच आपण जॅकपॉट या चित्रपटातलं गीत ऐकलं. श्रेया घोषाल यांचा स्वर होता, तुराज आणि अझीम सिराजी यांची शब्दरचना होती आणि शरीफ अँड तोशी यांचं संगीत.

श्रोतेहो, आताच आपण बॉडीगार्ड या चित्रपटातलं गीत ऐकलत. राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांचा स्वर होता. शब्बीर अहमद आणि निलेश मिश्रा यांची शब्दरचना आणि हिमेश रेशमिया यांचं संगीत. श्रोतेहो, इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: हे तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण।

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्सवर.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि कार्यक्रम सुरू आहे गीत गुंजन अंतर्गत नये तराने, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, आताच आपण मौसम या चित्रपटातलं गीत ऐकलं. शाहिद मल्या यांचा स्वर होता, इर्शद कामिल यांची शब्दरचना आणि प्रीतम यांचं संगीत.

श्रोतेहो, आताच आपण मोहम्मद इरफान आणि गजेंद्र वर्मा यांच्या स्वरात यारिया या चित्रपटातलं गीत ऐकलं. शब्दरचना आणि संगीत मिथुन यांचं होतं.

मौसम इकरार के दुपल प्यार के या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. स्वर होता शान आणि पलक मुच्छालांचा, दीपक स्नेहा यांची शब्दरचना आणि बप्पी लहरी यांचं संगीत.

श्रो देवा त्याचा बहीण कुणाल गांजेवाला आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात समीर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं निखिल विनय यांचं आणि चित्रपट होता चेहरा.

0: श्रोते, आताच आपण युवराज या चित्रपटातलं गीत ऐकलं. अलका याज्ञिक आणि जावेद अली यांचा स्वर होता, गुलजार यांची शब्दरचना आणि ए आर रहमान यांचं संगीत. श्रोते, या गीतासोबतच आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.

न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, दुपारचे 12 वाजले आहे. आता ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, ऋतुचक्र सृष्टीचक्र अखंड फिरत असतं. आपणही या सृष्टीचक्रासोबत मोठ्या हिमतीनं अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो, तसा प्रयत्न करत असतो. मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिनं आई होणं हा अतिशय महत्वाचा टप्पा. यावेळी तिच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात आणि नैसर्गिकरित्या तर तिच्या बाळाची भूक भागवण्यासाठी दूधही तयार होत असतं. हे आईचं दूध म्हणजे नवजात बाळाच्या आयुष्यातील सर्वात अमूल्य अशी भेट. हे दूध त्या बाळासाठी परिपूर्ण पोषण आहे. यामध्ये आवश्यक पोषक घटक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक आणि प्रेमाची उभसते. जन्मानंतरच्या पहिल्या तासातच स्तनपान सुरू करणं आणि पहिले 6 महिने केवळ आईचं दूध हेच बाळाच्या निरोगी वाढीसाठी अत्यंत आवश्यक मानलं जातं. स्तनपानामुळं त्या बाळाचं अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होतं, योग्य वाढ आणि विकास होतो. यासोबतच आईचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होते. आई बाळातील भावनिक नातं सुद्धा अधिक दृढ होतं. मैत्रिणींनो, प्रत्येक वर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होत असतो. चला तर आपणही या निमित्तानं प्रत्येक मातेला प्रोत्साहन देऊया आणि निरोगी सशक्त पिढी घडवण्याचा संकल्प करूया.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. सख्यांनो, खेळांचं आपल्या साऱ्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या खेळाशी आपली ओळख अगदी बालपणापासूनच होते. ती छोटीशी बॅट, बॉल किंवा मग वेगवेगळी खेळणी. मग शाळेत गेल्यानंतर खो खो, लंगडी, आट्यापाट्या, कबड्डी असे खेळ खेळाच्या त्या हमखास तासामध्ये खेळलेच जातात. काही जण मात्र यात नैपुण्य मिळवतात आणि विविध स्पर्धेत भाग घेऊन त्या शाळेचा नावलौकिक वाढवतात, त्या खेळामध्ये करिअर करतात. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांना. त्यांची ही मुलाखत घेतली आहे स्वाती तुपकर या मैत्रिणीने.

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझा करिअर या मालेत मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो या मालिकेअंतर्गत आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर कबड्डी या खेळामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कबड्डीपटू आणि आट्यापाट्या खेळाडू उज्ज्वला चर्डे. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून त्यांच्या खेळाचा हा प्रवास आपण जाणून घेऊया, त्यांचं स्वागत करूया. नमस्कार उज्ज्वलाताई.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो कबड्डी हा आपला राष्ट्रीय खेळ. उज्ज्वलाताई असं म्हटलं जातं की खेळायचं जिद्दीनं आणि जिंकायचं ताकदीनं. अशा जिद्दीनं तुम्ही मैदानात उतरलात आणि कबड्डी या खेळामध्ये यशस्वी पदार्पण तुम्ही केलं. तर तुम्ही जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा तो काळ कसा होता?
1: सध्या तर आजच्या याच्यात जर बघितलं तर आज मुलांना इतकी फॅसिलिटी भेटून जाते खेळायला. आमच्या वेळेस ग्राउंडला सुद्धा आम्हाला कोणत्या ग्राउंड वर खेळायचं, ग्राउंड सुद्धा उपलब्ध नाही राहायचं त्यावेळेला. आणि खेळायची मनापासून इतकी इच्छा राहायची, पाऊस पडला की ग्राउंड पूर्ण चिखलनी भरून जायचं. आणि त्यावेळेला त्या ग्राउंड मध्ये सोय काहीच नाही पाहिजे. आता तरी आपण बघतो हल्ली ग्राउंडचं डेव्हलपमेंट इतकं छान आहे की मुलं छान प्रकारे खेळू शकतात. पण तो काळ जो होता खेळाडूसाठी तो एक चॅलेंज म्हणता येईल.
0: अच्छा.
1: की त्यावेळेला जे खेळाडू घडायचे, आता पण ते चॅलेंज आहे. पण आता हे राहिलंय की मुलांना दिखावा जरा जास्त आहे. त्यावेळेला फक्त हे राहायचं की मी खेळू कसं आणि याच्यातून समोर जाऊ कसं.
0: बरोबर.
1: खूप चॅलेंजिंग होतं त्यावेळेला खेळणं. आणि त्यावेळेला इतकं अवघड होतं, कॉम्पिटिशन पण भरपूर वाटायची. घरची पण त्यावेळेला पॅरेंट्स अवेअरनेस एवढा नव्हता जसं आज पॅरेंट्सचा इतका पाठिंबा मिळतोय मुलांना की खेळा, अभ्यासाकडे पण लक्ष द्या आणि खेळायला पण. हल्ली तर आम्ही असं पाहते की पॅरेंट्स स्वतः ग्राउंडवर मुलांना सोडून देते.
0: हो.
1: आमच्या वेळेस कधीच पॅरेंट्स ग्राउंडवर सोडायला नाही आले, कुठेच नाही. मॅचेसला सुद्धा जात होत तर त्यावेळेला असं बोललं जात होतं की अभ्यास काय करशील, कधी करशील. मग घरी कधी कधी खोटं बोलून निघायचं की नाही शाळेमध्ये थोडं उशीर होईल, आज सकाळचा मॅच खेळायला जायचं आम्ही. आणि रात्री मग थोडा उशीर झाला की आता आई ओरडेल घरी, आम्ही खोटं बोलून आलाय मॅडम. शिक्षक पण त्यावेळेला खूप सपोर्टिव्ह होते. आणि मी मराठवाल्यांचा या क्रीडा मंडळ मधून खेळले, तिकडनी पण जे सिनियर्सचा मला खूप छान पाठिंबा होता त्यांचा सुद्धा.
0: बरं, हे सांगा की तुम्हाला कबड्डी हा खेळ आधीपासून आवडायचा का? तुम्ही या खेळाकडे कशा काय वळलात?
1: मी हिंदू मुलींच्या शाळेला ऍडमिशन केली होती. त्यावेळेला शिक्षकांचं म्हणणं होतं की आपल्या शाळेत गेम्स पण होतात. तर आम्ही विचारलं कोणते होते, तर खो खो आहे, कबड्डी आहे.

0: जिम्नास्टिक होत आहे. मग ग्राउंडवर एकदा जाऊन बघितला, ग्राउंडवर जाऊन बघितल्यानंतर खो खो पाहिला, अरे इकडे तर खूप पळावं पळावं लागत आहे म्हणून. जिम्नास्टिक पाहिलं तर ती जिम्नास्टिकची बीमच पाहून घाबरल्यासारखं झालं की खाली पडल्यावर काय होईल. मग कबड्डी पाहिलं, हा खेळ आपण खेळू शकतो. त्यावेळेला मी 7th क्लासला होती आणि एवढं काही कळत नाही होतं, तर हा खेळ आपण खेळू शकतोय. तर 8-10 दिवस आम्हाला असंच डेमो प्रॅक्टिस म्हणून असंच खेळवायचे खेळवायचे. त्या 8-10 दिवसांमध्ये ज्या म्हणजे सरावामध्ये त्या मैत्रिणी ज्या मिळाल्या 8-10 दिवसाच्या, त्या इतक्या छान होत्या. आणि आम्हाला सर्वात छान म्हणजे आमची अर्चुताई, अर्चना पेंटा म्हणून आहे, पोलीस सध्या पोलीस खात्याला आहे ती, सरावाला ती होती. तिच्यामुळे आम्ही इतकं समोर आणि खूप छान वळण लावलं तिने ग्राउंडचं. मी आता पण हेच म्हणेल की मुलांना खेळायला पाठवा, वळण भरपूर छान लागते. जर तुम्हाला सिनियर्स छान लाभले, आजकाल तर इतकं हे छान झालंय की ग्राउंडमुळे मुलांना खरंच करिअर विषयी पण तिथे भरपूर गोष्टी सांगितल्या जाते.
1: म्हणजे तुम्ही एकंदरीत तुमच्या शिक्षकांच्या प्रेरणेने या खेळाकडे वळलात.
0: हो ना.
1: बरं, हा खेळ खेळताना खूप जिद्द, मेहनत असावी लागते, मनाची एकाग्रता असावी लागते, सगळ्यांमध्ये एकी असावी लागते. आपण म्हणू शकतो की ताकदीचा खेळ आहे हा कबड्डी म्हणजे.
0: हो.
1: तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: म्हटलं तर जाते की ताकदीचा खेळ आहे म्हणून. भरपूर गेमला असं असतंय की ताकद आणि तुमचं टेक्निक काय असतं,
1: हा
0: त्यावर पण नुसती ताकद असूनच चालत नाही, तुम्हाला टेक्निक सुद्धा वापरावी लागते तिथे. पण जर कुठे खेळ खेळायचा आहे आणि त्याचा फिटनेस जर करायचा आहे तर डाएटला सुद्धा तेवढंच महत्व द्या तुम्ही. आणि मुलांमध्ये काय त्याचा शार्पनेस काय ते बघून त्या फील्डला चॉईस करा.
1: अच्छा.
0: म्हणून कुठलाच गेम असं म्हणता नाही येईल की ताकदवरच आहे की कुठला गेम टेक्निकवर आहे. दोन्ही जर प्लस राहिला, तुमचं संतुलन या दोन्हीमध्ये राहिलं, तर प्लेअर खूप छान घडू शकतो, एक खेळाडू उत्तम रित्या छान सराव करू शकतो.
1: बरं, कबड्डी शिवाय तुम्ही आणखी इतर पण खेळ तुम्ही बघितले म्हणतात, तर कोणता खेळ तुम्हाला अधिक आवडला?
0: कबड्डी व्यतिरिक्त आट्यापाट्या सुद्धा मी खेळली आहे, तो सुद्धा गेम मला आवडलाय. पण तो मी काहीच काळ खेळली.
1: अच्छा.
0: त्यानंतर माझा जो मेन गेम होता तो माझा कबड्डीच होता.
1: बरं, तुम्ही आट्यापाट्या गेम बद्दल बोललात, पण आजकालच्या मुलांना मला वाटतं त्या गेम विषयी बरीच माहिती नाहीये, तर तुम्ही काय सांगू शकाल त्याविषयी माहिती? तो गेम आजही खेळला जातो का?
0: तो गेम आजही खेळला जातो. इवन खासदारला सुद्धा त्याच्या मॅचेस असतात, स्कूल स्तरावर पण असतात, आपल्या शालेय स्तरावर पण त्याच्या मॅचेस होतात. त्यानंतर आपल्या स्टेट वगैरेला पण त्याच्या मॅचेस होतात. फक्त हे आहे की तो गेम म्हणजे वाढवण्यात नाही आला ते. बाकी आताही सुरू आहे खेळणारे कबड्डी आणि खो खो जे मुलं खेळतात ते आट्यापाट्याला छान प्रॅक्टिस करतात, छान उत्तम प्रदर्शन करू शकतात.
1: अच्छा. तर उज्ज्वला, ते कबड्डी हा खेळ आपल्याला माहिती आहे की तो सांघिक खेळ आहे, पण आट्यापाट्या गेम मध्ये नेमकं काय आहे, नेमका तो खेळ कसा आहे हे सांगू शकाल का?
0: आट्यापाट्या गेम असं आहे की खो खो सारखं ग्राउंड असते त्याचं. खो खो सर्वांनाच माहिती आहे, ग्राउंड खो खो सारखं असते. एक सूर पाटी असतो, त्यावर सूर पूर्ण पाटी खेळल्या जाते आणि 9 डिफेंडर असतात. जसं खोखोला बसून खेळतात, याला उभवून त्यांना प्लेयर दुसऱ्या पाटीवर नाही गेला पाहिजे.
1: अच्छा.
0: त्यावेळेला 4 प्लेयरची सुटायची, आता 5 प्लेयरची एक बॅच सुटते. ती त्या प्लेयरला समोर नाही वाढू द्यायचं, त्याला तिथेच थांबायचं. म्हणून असे प्लेयर उभे राहतात आणि त्यांना अडवतात.
1: अच्छा.
0: तो पण गेम बघायला वगैरे जेव्हा बघतात, गेम बघायला इतका छान वाटतो आणि खेळावसं वाटतो मग.
1: बरं, कबड्डी खेळताना तुम्ही बऱ्याच स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला, तर त्या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल की ज्या ठिकाणी तुम्ही यशस्वी झालात?
0: आमचा मॅच सुरू होता त्यावेळेला, आजही मला तो 10व्याचा क्षण आठवतो. त्यावेळेला इंडियाचा फायनल मॅच सुरू होता वर्ल्ड कपचा.
1: अच्छा.
0: आणि आमचं तिकडे आम्हाला हे सुरू होतं की आज इंडियाचा पण मॅच आहे, आम्ही 10व्याला होतो, फायनल मॅच सुरू आहे आणि आपला मॅच कसं काय करायचा, आपला मॅच कसं काय. अर्धीच्या वर्ल्ड कपचं म्हटल्यानंतर तर आपण भारतीय जनरली क्रिकेटचं पण पाहतो तर इच्छा राहते. वर्ल्ड कपचा फायनल म्हटलं, त्यावेळेला इंडिया फायनलला खेळत होती. मला असं वाटतंय 2011 की 2013 जे वर्ल्ड कप आपण जे जिंकलं आहे त्या दरम्यानची गोष्ट आहे. तर आमचा 10व्याला मॅच सुरू होता, आम्ही म्हटलं हा मॅच काढू नाही काढू. जेव्हा इंडिया जिंकण्याविषयी विचार करत आहे तर आपण का बरं नाही काढू शकत.
1: हो ना.
0: आम्ही तो विचार आम्ही, कारण तुम्ही या अगोदरच बोलले की सांगितलं

0: खेळ आहे, टीम करून चालावं लागते. तर शेवटच्या क्षणाला जो आमचा मॅच टर्न झाला,
1: अच्छा
0: अगदी शेवटच्या क्षणाला, की तो मॅच आम्ही जिंकल्यानंतर जे अश्रू निघतात खुशीचे, ते आम्हाला म्हणजे फील झालं की आपण शेवटच्या क्षणाला काय केलं. कारण आमची टीम त्यावेळेला पूर्ण बसून गेली होती, नवीन मुली घेऊन आम्ही त्यावेळेला खेळलो.
1: अच्छा,
0: तर आम्हाला ते खूप सरप्राईज वाली गोष्ट होती आमच्याकरता.
1: हो.
0: बाकी तर मराठा लॉन्सस नावाजलेलं मंडळ आहे, तर फायनल विषयी अंतिम सामन्याविषयी एवढं काही हे नाही. म्हणजे झाले भरपूर अंतिम सामने आम्ही जिंकले, काही असंही नाही, पण जो नवीन मुली घेऊन खेळलो आम्ही दारव्याला, ती गोष्ट आम्हाला खूप सरप्राईज वाली वाटली.
1: आणि नेहमीसाठी लक्षात राहण्यासारखी गोष्ट,
0: नेहमीसारखी लक्षात होती. त्यावेळेला इंडिया विन आणि आम्ही पण विन, आणि लगेच आमचा मॅच संपल्यानंतर आम्ही थांबलो सुद्धा नाही, इंडियाचा मॅच बघायला चालला.
1: बरं, जेव्हा तुम्ही राष्ट्रीय स्तरावर खेळलात तर कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊन खेळलात तुम्ही?
0: राष्ट्रीय स्तरावर माझं नाशिकला झालंय राष्ट्रीय स्तर. अगोदर स्कूलला असताना राष्ट्रीय स्तर नाशिकला झालाय, आणि नंतर त्यानंतर भरपूर भरपूर ठिकाणी जाऊन आलंय. चेन्नईला झालं होतं माझं आट्यापाट्याचं.
1: अच्छा, मग एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्या राज्याचं जेव्हा आपण प्रतिनिधित्व करतो तेव्हा तुम्हाला कसं काय भावना होत्या तुमच्या?
0: राज्याचं ज्यावेळेला आपण प्रतिनिधित्व करते त्यावेळेला कसं असते, डिफरंट डिफरंट राज्यात नाही, वेगवेगळ्या राज्यातल्या सर्वच टीम येतात. आणि त्यावेळेला म्हणजे खेळायच्या वेळेला आहे तर आपण भारतीय
1: हो ना,
0: पण ज्यावेळेला खेळायच्या वेळेला हे समजते आपली महाराष्ट्राची टीम आहे, ते कुठे तरी मनाला वाटतंय की आपल्या नाही महाराष्ट्राने प्लेस मारायला पाहिजे. पण दुर्दैव की आम्ही तिसरा स्थान मिळवलं होतं.
1: अच्छा,
0: पण तेच आपल्याला असं वाटतंय की कुठेतरी ही भावना राहते की आपल्या राज्याचं नाव कुठेतरी व्हावं.
1: अगदी अगदी बरोबर
0: आहे, तर आपण भारतीय, बाकी कुठली पण मारा सारखंच आहे. त्यानंतर या फील्ड मधून गेल्यानंतर आपल्याला कळतं की हे सर्व सारखंच आहे, पण एक खेळायच्या वेळेस आपल्याला आपल्या टीम विषयी, इव्हन राज्याचंच काय, आपण ज्या टीम्स कडून खेळतो आपल्याला असं वाटतंय की आपणच विनर व्हावं.
1: हो ना. आणि कबड्डी हा सांघिक खेळ आहे तर आपण बोललोच, आणि या खेळामुळे एकीची भावना पण निर्माण होते आपल्या सगळ्यांमध्ये. हा, तर हा खेळ अधिक चांगला होण्यासाठी प्रत्येक खेळाडू मध्ये कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजे हे सांगा.
0: प्रत्येक खेळाडू मध्ये एक जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे. खेळाडूला जर खेळायचं आहे त्याचं ध्येय एकच असायला पाहिजे की आपल्याला समोर या खेळामधनं काहीतरी, जेव्हा कुठे त्याच्यामध्ये ही भावना निर्माण होईल स्वतःविषयी की नाही मी या खेळातनं काहीतरी स्वतः घडलो पाहिजे, त्याच वेळेस तो खेळ तो व्यवस्थित खेळू शकतो. याला त्याचा स्वार्थ सुद्धा म्हणू शकतो आपण, पण जोपर्यंत बिना स्वार्थाने जर त्याला खेळायला लावा तर तो काहीच नाही खेळू
1: शकत.
0: स्वार्थ कुठे ना कुठे त्याला की आपलं भविष्य याच्यामध्ये करायचं आहे, याच्यातून आपल्याला आपलं भविष्य निर्माण करायचं आहे, तर त्यांच्यामध्ये जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे.
1: खरंच उज्वलताई, खूप छान सांगितलं तुम्ही. खेळाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहेच, असं म्हणतात की खेळानं आपली एकाग्रता पण वाढते. चिकाटी हवी आहे, जिद्द हवी आहे, आत्मविश्वास हवा आहे खेळण्यासाठी. तर खूप छान असं सांगितलं तुम्ही. तर मैत्रिणींनो, आपण ऐकत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ, आणि या कार्यक्रमांतर्गत आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये उज्ज्वला चरडे यांच्याशी छान गप्पा मारत आहोत आणि जाणून घेत आहोत त्यांच्या एकंदर क्रीडा प्रवासाविषयी. या प्रवासात आणखी पुढे जाण्याआधी घेऊया या गीताचा आनंद.

0: उज्ज्वलाते पुन्हा वळूया आपल्या प्रवासाकडे. बरं, तुम्ही कोणत्या वर्षी खेळलात कबड्डी, म्हणजे लास्ट कोणत्या वर्षी खेळलात?
1: 2014-13-14 वगैरे सोडलंय,
0: जवळपास 12 वर्ष झालीत आता.
1: हो,
0: तर तुम्हाला तो काळ आणि आजचा काळ यामध्ये काही फरक जाणवतो का?
1: भरपूर फरक आहे. त्यावेळेला आम्ही मातीवर कबड्डी खेळायचं, आता मॅटवर कबड्डी झालाय.
0: अच्छा.
1: त्यानंतर आता मुलांना भरपूर फॅसिलिटी भेटते. त्यावेळेला आम्हाला ट्रॅक सूट आणि शूज घालायला सुद्धा पैसे नसते. आताचा प्रत्येक प्लेयर पाहिला तर टॉप मध्ये दिसतो, ट्रॅक सूट आणि शूज त्यांना मॅचेसला. त्यावेळेला आम्हाला असं होतं की घरून सुद्धा आम्हाला पैसे पॅरेंट्स नाहीच. आता पॅरेंट्सला न बोलता सुद्धा त्याला हे कळते की नाही, मुलगा खेळायला जात आहे तर त्याला ट्रॅक सूट द्यावं, त्याला शूज द्यावं. त्यानंतर ग्राउंड जे डेव्हलप झाले आता भरपूर, आणि मनपा तर्फे तर भरपूर ग्राउंड डेव्हलप करण्यात आले खेळाच्या याच्यानुसार. आणि महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी जे, त्यांनी असं एकही ग्राउंड असं मनपाचं असं हे नाही आहे की म्हणता येईल की डेव्हलप करण्याचे मागे नसेल म्हणून.
0: तर उज्ज्वलता, तुम्ही शाळेत असताना कबड्डीकडे वळलात आणि खेळलात, तर तुम्हाला घरून सपोर्ट तसा मिळाला का? आई वडिलांनी नाहीतर म्हटलं असतं, नाही अभ्यास कर, कशाला खेळते, खेळण्यामध्ये वेळ जाईल, मग तुझा अभ्यास होणार नाही, तर मग तुम्ही अशा वेळी काय केलं?
1: त्यावेळेला हा जो आहे हा क्षण सर्वच खेळाडूंच्या, म्हणजे माझ्या सोबत जेवढे होते आम्ही मैत्रिणी, सर्वांच्याच आयुष्यातून गेलंय की उतार चढाव झाल्यासारखं. कधी पॅरेंट्स बोलायचे की अभ्यासाकडे आमचं दुर्लक्ष व्हायचं, इकडे बॅग टाकली की तिकडे दुसरा मॅच लगेच, इकडे आई बोलायचं नेमकं हे काय आहे, वारंवार तू बॅग भरतेस, बाहेर गावी जाते, तिकडच्या मॅचेस नाही संपल्या की इकडे अभ्यास कधी करणार, आई होऊन जाईल अभ्यास, आई होऊन जाईल. आमच्या वेळेस आम्ही, आता मुलं अभ्यासामध्ये इतके गुंतले आहे, आणि शाळेचा टायमिंग सुद्धा भरपूर चेंज झाला आहे. त्यावेळेला शाळेचा टायमिंग एक खूप छान होता की 12 ते 5.
0: हो ना.
1: त्यानंतर मुलाला जो वेळ, आणि ट्युशन एवढे राहिले नव्हते, सकाळी मुलं ट्युशन करायचे आणि 9वी-10वीला आम्ही ट्युशन पाहिले 10वीला.
0: हो.
1: आता तर तुम्ही पाहाल तर केजी पासून ट्युशन राहते. पॅरेंट्सला विचारलं तुम्हाला लडका खेळणे नाही जाता, कहा दीदी अभी तो ट्युशन है, फिर आएगा, फिर थक जाएगा, फिर ट्युशन है. शाळेचे टायमिंग पण खूप चेंज झाले. आमच्या वेळेला 12 ते 5 होतं टायमिंग, त्यानंतर आम्हाला फक्त ग्राउंड दिसायचं. 5 वाजता 5:30 आमचं ग्राउंड मध्येच आम्ही आपला टी शर्ट आणि हाफ पॅन्ट खेळायला आम्हाला सांगितलंच होतं शिक्षकांनी ठेवायचं. 9 वाजता आम्ही ग्राउंड मधून निघायचं तिथनं. त्यावेळेला जे होतं पॅरेंट्सचं म्हणणं की तू नुसतं खेळशील खेळशील आणि त्यानंतर काय करशील, त्यावेळेला मग माझ्या आईला एकच बोलले, आई मी एवढा अनुभव घेतला ताईंच्या वगैरे याच्यावरून, म्हटलं माझ्या इकडे पण शिकणारे म्हणजे हुशार स्टुडंट आहे, म्हटलं जिथे त्यावेळेला आता 80 वगैरे सर्वांना भेटून जाते पर्सेंट, त्यावेळेला 60 सुद्धा म्हटलं तर भरपूर मोठी गोष्ट होती. आई जरी माझ्या समोरचा 60% वाला, मी तुला एवढी हमी देते म्हटलं की 60% वाला जरी तो खूप हुशार असेल आणि मी जर माझं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल आणि 50% मला असेल तर मी त्याच्याही पेक्षा मी पुढे जाईल.
0: बरोबर.
1: ही मी माझ्या आईला शाश्वती दिली होती, तू घाबरू नको, मी अभ्यास तर करील पण जर हुशार नुसतं फक्त पुस्तकी ज्ञान असलं तर नाही चालेल. त्याच्यासोबत स्पोर्ट्सचं जर तुम्ही एक सर्टिफिकेटला सुद्धा तुमच्या इतक्या व्हॅल्यू आहे की तुम्ही जर त्याच्यापेक्षा शिक्षणात सुद्धा थोडेफार कमी असले तर त्या स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेटच्या बेसवर सुद्धा तुम्ही आज चांगल्या प्रकारे नोकरी करू शकता.
0: अगदी अगदी, खूप छान. मग आता तुम्ही काय करत आहात सध्या?
1: आता मी सध्या महानगरपालिकेला क्रीडा निरीक्षक या पदावर आहे.
0: अच्छा. मग त्या क्रीडा निरीक्षकाचं नेमकं काम काय असतं हे सांगा ना.
1: क्रीडा निरीक्षकांचं काम तसं जर पाहिलं तर आहे, भरपूर आहे, पण स्पष्ट शब्दात जर ग्राउंड विषयी जर आपण बोलतो आहे तर आम्हाला सर्वात अगोदर दिसते की नागपूर महानगरपालिके अंतर्गत जेवढे ग्राउंड येत आहे, मैदानांचा विकास जो आहे तो आम्हाला करायचा आहे खेळाडूंकरता, जेणेकरून आम्हाला जी स्थिती अनुभवली आम्ही ती आता

0: या नवीन प्लेयरनी नाही अनुभवायला, त्यांचं कुठेतरी अडथळा नको यायला त्यांना.
1: उज्ज्वला ताई असं म्हणतात, कबड्डी खेळताना समोरच्या टीम वरती आपल्याला चढाई करायची असते, त्यासाठी आपल्या टीम मधला एक स्पर्धक पुढे जातो, तर चढाई करताना मनामध्ये कोणते विचार असतात?
0: चढाई करायच्या वेळेस मनात फक्त एकच असते की आपल्या टीमला जिंकायसाठी आपल्याला किती पॉईंटची आवश्यकता आहे.
1: अगदी अगदी बरोबर.
0: बाहेरचा बघणारा हा बघतो, आपलं प्रदर्शन बघतो, आणि त्यातले पण काही असते, अरे पडलं तर लागून नाही जाईल का, मला काही इंजुरी तर नाही होईल, माझे लिगामेंट्स अगदी लिगामेंट्स गेले होते,
1: अरे बापरे,
0: मी निकॅप लावून खेळायची,
1: अरे
0: पण फक्त समोर मला हेच राहायचं की आपल्या टीमला किती पॉईंटची आवश्यकता आहे आणि आपण हा पॉईंट कसा भरून काढला पाहिजे. एक चढाई करणारा फक्त हाच विचार करतो की आपल्याला किती पॉईंट भरून, त्याच्या हे डोक्यात फक्त हे राहतं. त्यावेळेला तो चढाई करताना असं आवश्यक नाही की प्रत्येक चढाईला तो यशस्वीच होईल, अपयश पण येते, पण तो स्ट्रगल इतका करतो त्याकरता आपल्या टीमला जिंकवण्याकरता, त्यावेळेला हे तो सोडूनच देतो की मला इंजुरी झाली आहे, मी आता पडेल तर पुन्हा लागेल तर नाही, फक्त त्याच्या डोक्यात हेच राहते की मी इथून जर पॉईंट मारेल तर माझी टीम कशी जिंकेल.
1: बरोबर अगदी. आणि कधी कधी अशा गोष्टीमध्ये अपयश पण येतं, कधी कधी आपण हरतो पण, पण मग अशा वेळी परत दुसरी मॅच खेळताना आपल्यामध्ये तेवढी जिद्द आणि चिकाटी पण असावी लागते.
0: हो
1: हो ना,
0: हारून नाही चालेल ना, हारून जर आपण तिथे हारलो तर समोरचा मॅच खेळणारच नाही. खेळच हा असा आहे की हार जीत तिथे होणारच आहे. खेळामध्ये प्रत्येक खेळामध्ये, आज गेम नाही कोणता पण खेळ खेळा तुम्ही, हार जीत तिथे होणारच आहे.
1: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरं, फिटनेस विषयी काय सांगाल तुम्ही, कारण एक खेळ म्हटलं की फिटनेस खूप महत्वाचा ठरतो.
0: हा महत्वाचा मुद्दा आहे फिटनेस. फिटनेस शरीराला इतकी आवश्यक आहे, काही खेळाडू असे असतात ना कर लेंगे हम, मग त्याचा इफेक्ट पडतो, जर फिटनेस नाही राहिला तर आपल्या खेळण्यात जी जखम वगैरे होऊन जाते, तर त्याकरता एका प्लेअरला खेळायच्या अगोदर जे फिटनेस हवाय ते खूप आवश्यक आहे.
1: असं म्हणतात की कोणताही खेळ खेळताना फिटनेस खूप महत्वाचा ठरतो, तर फिटनेस ठेवायसाठी तुम्ही काय करत होतात?
0: फिटनेस साठी जे आम्हाला व्यायाम असतात आम्हाला खेळण्याकरता, डाएट सतत, त्यावेळेला फिटनेसच्या ह्याच्यात कसं की तुम्हाला उत्तम डाएट पण मिळालं, इकडे फिटनेस पण सुरू राहिला, तर फिटनेस खूप हे राहते. पण त्यावेळेला एवढं नाही, तर आम्हाला व्यायामानुसार जे काही आमचे सिनियर कडून जे आम्हाला फिटनेस करून घेत होते, त्यावेळेला उन्हाळी शिबिर, उन्हाळी शिबिर मध्ये फक्त आम्हाला फिटनेस व्यायाम, ग्राउंड प्रॅक्टिस आमची पूर्ण टोटली बंद करून द्यायची. तर उन्हाळ्याचे जे शिबिर लागायचे त्यावेळेला फक्त आम्हाला फिटनेस द्यायची.
1: अच्छा.
0: इतर याला तर आम्ही ग्राउंड प्रॅक्टिस करून घ्यायचं, पण फिटनेस करता आम्हाला उन्हाळा शिबिर हा खूप छान
1: राहायचा. कबड्डी खेळताना जेव्हा पुढचा प्लेअर आपल्याकडे येतो तेव्हा सगळ्यांचे हात धरून जेव्हा त्याच्यावर चढाई केली जाते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण ते बघायला खूप असं उत्सुकता राहते सगळ्यांना की आता त्याला कसं पकडतील सगळे किंवा तो कसा बचाव करेल स्वतःचा.
0: त्यावेळेला रेडर हा एकटा असतो चढाई करणारा, आणि पकडणारे तुम्हाला सात प्लेयर, तर त्याच्यावरूनच तुम्हाला त्या गेमचा नॉलेज येते की त्या गेम मध्ये किती एकी असेल.
1: हो ना,
0: जर एकटा पकडेल म्हणेल तर तो सुटून जातो, लक की एकट्याने जर पकडला आणि तो आवरला खेळाडू, नाही तर त्या गेमची एकी त्याच ह्याच्यातून दिसते की सर्वांचं ते एक इशारे असते त्या गेम मध्ये की त्यावेळेला काय करायचं आहे म्हणून, तर ती एकी बघायला भेटते त्या प्लेयरला पकडल्यानंतर, आणि तो जो जाणारा असतो तो एकटाच असतो, तो बिचारा या सात लोकांच्या सापळ्यामध्ये सापडल्यानंतर त्याला असं वाटतं की मी कुठे फसलो, तो पण तडफड भरपूर करतो. पण जेव्हा सात लोक प्लेयरची जेव्हा एकी येते तर खूप कमी चान्सेस असते की असा एकटा प्लेयर निघून जाईल.
1: अच्छा. तुम्ही कबड्डीमध्ये आपलं करिअर केलं आणि आज इथवर पोहोचलात, तर आता हे सांगा की कबड्डीकडे आजच्या मुलामुलींना वळवायसाठी आपण काय प्रयत्न करू शकतो?
0: आजची स्थिती सध्याची अशी झाली आहे की नागपूरमध्ये भरपूरसे कबड्डीचे मंडळ आणि खो खोचे मंडळ जे होते ते भरपूरसे बंद पडल्यासारखे झाले आहे. कारण आजकाल असं झालंय मुलांना की नाही स्टँडर्ड मेंटेन करायचा आहे, तर नाही आम्हाला हा खेळ नाही खेळवायचा आहे. पण ही जी प्रवृत्ती आहे, मानसिकता आहे, ही तर खेळाविषयी नकोच ठेवायला की हा गेम स्टँडर्ड आहे, तो गेम स्टँडर्ड आहे.

0: त्या गेममध्ये जरी पैसे लागत नाही पण करिअर एवढं आहे कबड्डीला, तरी पॅरेंट्सला असं वाटतंय की नाही मी याच्यात टाकेल त्याच्यात टाकेल. पॅरेंट्सला पण असं वाटतंय हा माझा मुलगा हा खेळत आहे ते खेळत आहे असं
1: हाँ
0: सांगायला, मैदानी खेळ नाही खेळवायला बघत आहे. बरं आता हे सांगा की कबड्डीमध्ये जेव्हा तुम्ही जिंकलात तेव्हा तुम्हाला नक्कीच पुरस्कार मिळाले असतील, तर ते पुरस्कार घेताना तुमच्या भावना कशा होत्या? पुरस्कार घेताना आता त्यावेळेला कसं एज कमी राहते तर एवढं काही हे नाही, आपल्याला फक्त हे समजते ह्या त्यावेळेला एक होतं की आपण वर जात आहे पुरस्कार घेत आहे, आपल्या आई वडिलांना किती छान वाटेल, फोटो नी घेत आहे आपला. जेव्हा पहिला पुरस्कार घेतला त्यावेळेला फक्त मग मनात ही जिद्द येते की आपल्याला दुसरा पुरस्कार असाच मिळावा, आणि ती भावना जी जिद्द राहते जी चिकाटी म्हणते त्यावेळेला मग त्या गेमची सतत वाढत जाते.
1: खूप छान. तर उज्ज्वलताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजवर तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल. उज्ज्वलताई, आजच्या पिढीला या खेळाचं महत्त्व तुम्ही कसं पटवून सांगू शकाल?
0: माझं तर हेच म्हणणं आहे की जेवढं तुम्ही आज म्हणताय की अभ्यास अभ्यास अभ्यास अभ्यास आहे आवश्यक, नाही आहे असा भागच नाही आहे, अभ्यास आहे म्हणून आपण आहे. पण तुम्ही जर नुसतं अभ्यास करून चालत नाही, नुसतं मोबाईल पाहून, तो मोबाईल टाळा, थोडं घराजवळ सुद्धा ग्राउंड असेल असं आवश्यक नाही की हाच खेळ खेळला पाहिजे तोच खेळ खेळला पाहिजे, मोबाईलला साईडला ठेवा आणि थोडं बाहेर जाऊन हलकं रनिंग करा. कुठला गेम तुम्हाला गेमची आवड निर्माण होईल, कुठल्या ग्राउंडवर तुम्ही 10-15 मिनिट फक्त जाऊन बघा की कसं खेळल्या जाते काय, तुम्हाला ते वाटेल की मी पण मनातून जी भावना निर्माण होईल मग तेव्हा कळेल तुम्हाला. नुसतं घरी बसून किंवा अभ्यास करून चालेल नाही, समोरचं जर तुम्हाला करिअर करायचं आहे तर आणि फिटनेसच्या हिशोबाने तरी आता इतका आवश्यक झालाय की कुठला तरी गेम खेळायला हवा.
1: खरंच आहे, खूप छान सांगितलं तुम्ही. तर उज्ज्वला तेचर्डे, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर क्रीडा क्षेत्राविषयी, तुमच्या करिअर विषयी तुम्ही छान माहिती आम्हाला सांगितली, छान मनमोकळ्या गप्पा केल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर उज्ज्वला, ते जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं आपण ऐकू शकतो, कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
0: खेळाविषयी जेही गाणं असेल ते चालेल मला.

मैत्रिणींनो, आताच आपण क्रीडा क्षेत्रातील माझा करिअर या मालिकेमध्ये कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आपलं साऱ्यांचंच जीवन विविध रंगी आहे, विविध नाती, विविध आवडी आपण इथं जपत असतो आणि यातून आपल्या जीवनाचा मनमुराद आनंद लुटत असतो. मैत्रिणींनो, आजची स्त्री तर घर सांभाळून स्वतःचं अस्तित्व जपणारी, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणारी, मोठ्या आत्मविश्वासानं नवनव्या गोष्टी शिकणारी, उपलब्ध वेळेचं व्यवस्थापन करणारी, हे करताना तिची दिवसभर अगदी तारेवरची कसरत सुरू असतेच, त्यातही वेगळा आनंद मात्र दडलेला असतो. चला तर आज इंद्रधनु या मालिकेत घर आणि करिअर याविषयी डॉक्टर राजसी राजूरकर यांची मुलाखत ऐकूया. संवाद साधला आहे त्यांच्यासोबत मंजुषा वंजारी या सखीनी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनु या मालिकेमध्ये घर ते करिअर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कारण घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घर ते करिअर हा प्रवास वाटतो तितका सोपा नसतो. त्यात बरेचदा स्वतःला, मुलांना, घरातल्या कामांना, घरातल्या नात्यांना आणि समाजातील आपल्या अस्तित्वालाही जपावं लागतं. अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. बरेचदा तडजोडीही कराव्या लागतात आणि तेव्हाच घर ते करिअर हा प्रवास सोपा होतो. तेव्हा आज याच छानशा विषयावर आपण आपल्या इंद्रधनु या मालिकेमध्ये म्हणजेच घर ते करिअर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर राजसी राजूरकर यांच्याकडून. डॉक्टर राजसी राजूरकर या एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आणि बिहेव्हिअर थेरपिस्ट म्हणून गेली अनेक वर्ष काम करतात. तेव्हा डॉक्टर राजसी राजूरकर आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: राजसी ताई. घर ते करिअर हा अतिशय सुंदर विषय आहे कारण हल्ली प्रत्येक स्त्री ही आपल्या स्वतःच्या करिअरला घेऊन खूप पॉझेसिव्ह असते. तिलाही तिची स्वतःची ओळख निर्माण करायची असते, शिवाय घरही सांभाळायचं असतं. मग जेव्हा सुरुवातीच्या काळात तिला करिअर सुरू करायचं असतं तेव्हा तिला कोणकोणत्या मानसिक परिस्थितीतून तिला जावं लागतं काय सांगणार?
1: बरोबर. घर ते करिअर हा जो विषय आपण आता घेतलेला आहे तो अतिशय चांगला विषय आहे कारण तो प्रत्येक स्त्रीला त्या एका फेज मधून जावंच लागतं. आणि घर आणि करिअर या संदर्भात जर आपण बोलण्याचं ठरवलं तेव्हा एका स्त्रीला भरपूर आव्हाने समोर असतात. म्हणजे घर की करिअर. तर माझं असं सगळ्यांना सजेशन आहे किंवा मी असं सांगू इच्छिते की घर आणि करिअर याच्यामध्ये बायफर्गेट करण्यापेक्षा याचा समतोल राखणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपण घराकडे लक्ष देऊयात की आपलं करिअर करूया. कारण ते एखाद्या स्त्रीचं स्वप्न म्हणजे करिअर असतं आणि घर हे घर असतं आणि तिथे वेळ देणं हे भागच असतं.
0: तर
1: त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा जेव्हा आपण समतोल राखतो तेव्हा आपल्याला घराकडे लक्ष देऊन करिअर करताना आपले स्वप्न पूर्ण आपण करू शकतो. आणि मानसिक आव्हानाबद्दल जर आपण विचार केला तर एक स्त्री ही सगळ्यात जास्ती आपल्या घराशी कनेक्टेड असते, आपल्या फॅमिलीशी कनेक्टेड असते, राईट? तर तेव्हा गिल्ट फिलिंग हा मानसिक तणाव ह्या स्त्रीला कायम असतो की जर आपण आपले स्वप्न पूर्ण केले की म्हणजे आपण घरातून बाहेर पडलोत तर मग मला गिल्ट आहे की मी आई आहे तर मी मुलांना वेळ देऊ शकत नाही, मी एक बायको आहे तर मी घराकडे किंवा नवऱ्याकडे लक्ष देऊ शकत नाही. तर माझं असं सजेशन आहे की ह्या गोष्टींमध्ये कन्फ्युज न होता घर आणि करिअरचा समतोल राखावा आणि मानसिक दृष्ट्या स्थैर्य म्हणजे स्टेबिलिटीनी पुढे जावं.
0: अगदी खरंय. आताच तुम्ही जसं म्हटलंय की घर आणि कामाचा ताळमेळ किंवा करिअरचा ताळमेळ त्यांनी राखला पाहिजे, तर तो कसा राखायला पाहिजे? म्हणजे
1: असं की आता आपण घर आणि कामामध्ये जो ताळमेळ म्हणतो आपण म्हणजे घर आणि करिअरचा समतोल राखणं, समतोल एका दिवसात तयार होत नाही. म्हणजे समतोल एका दिवसात आपल्याला क्रिएट करू शकत नाही आपण, राईट? तो रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतो.
0: बरोबर.
1: सर्वप्रथम स्वतःसाठी स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवणं आवश्यक आहे. म्हणजे मला काय हवंय आणि मला ही गोष्ट हवंय किंवा माझं हे स्वप्न मला पूर्ण करायचं आहे तर त्याचं प्रायोरिटी वाईज आपण स्ट्रक्चर तयार करायला पाहिजे. म्हणजे मानसिक दृष्ट्या म्हणजे सायकोलॉजी दृष्ट्या जर आपण त्याचा व्ह्यू बघितला तर आपण जेव्हा असं प्रायोरिटीज प्राधान्य देतो की फर्स्ट टिक मार्क, सेकंड टिक मार्क, तर आपण त्याला जास्ती चांगल्या प्रकारे त्याचा समतोल राखू शकतो.
0: बरोबर.
1: आता महिलांनी प्रत्येक गोष्ट स्वतःच करायची अशी मानसिकता बदलली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबातील सदस्यांनी घर ही सर्वांची जबाबदारी आहे हे स्वीकारले पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट करून करिअर करेल किंवा माझं स्वप्न पूर्ण करेल कारण तर घराची संपूर्णपणे जबाबदारी ही माझीच आहे. हा एक मानसिकता स्त्रियांनी बदलली पाहिजे.
0: आणि असं होतं आपल्याकडे ना,
1: कारण
0: स्त्रियांना असंच वाटतं की हे सगळे कामं म्हणजे माझीच काम आहेत.
1: एक्झॅक्टली.
0: आपण कोणाला वाटून घेऊ शकत नाही ती कामं.
1: करेक्ट. म्हणून म्हणजे जेव्हा आपल्याला घर करिअरचा समतोल साधायचा असतो तेव्हा पहिला हा मानसिक दृष्ट्या त्यांनी आपला व्ह्यू बदलायला हवा की ही सगळी जबाबदारी माझी नाहीये तर माझे स्वप्न पूर्ण करत असताना अर्थातच घरी सुद्धा मी काहीतरी देतेच आहे. तर सगळ्यांनी मिळून हे काम करायला हवेत. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं.
0: हो.
1: बरोबर. कारण स्वतः आनंदी आणि निरोगी असाल तरच तुम्ही कुटुंब आणि करिअर दोन्ही सांभाळू शकाल. म्हणजे समतोल राखण्यासाठी मी सगळ्यांना सजेस्ट असं करू इच्छिते की सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे घराची आणि स्वतःकडे सुद्धा फिजिकल आणि मेंटल ह्या दोन्हीही रिस्पॉन्सिबिलिटी त्या स्त्रियांची स्वतःसाठी आहे हे समजून त्यांनी पुढे जायला पाहिजे.
0: खरंच आहे राजसीताई. आणि बरेचदा असं होतं

0: की नोकरी करणाऱ्या महिलांना नेहमी मी घराकडे किंवा मुलांकडे पुरेसं लक्ष देत नाही अशी अपराधीपणाची भावना सुद्धा सतत सतावत असते किंवा त्यांना जाणवत असते. तर एक सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही या भावनेकडे कशा बघता?
1: अगदी बरोबर प्रश्न आहे, कारण जनरली हीच भावना मॅक्झिमम स्त्रियांमध्ये असते की मी कसं काय सगळीकडे लक्ष देऊ. आणि मी जी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं की गिल्ट फिलिंग हे सगळ्यात जास्ती फिलिंग आहे. ज्या करिअर आणि घर यांचा ताळमेळ समतोल राखतात त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्ती गिल्ट फिलिंग असतं. अपराधीपणाची भावना म्हणजे गिल्ट हे जे आपण सायकोलॉजिकल म्हणतो त्याच्यामध्ये सतत आपल्याला असं वाटत असतं की मुलांना मी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये किंवा घराकडे मी दुर्लक्ष करते आहे. तर माझं असं सजेशन आहे त्यांना की स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा. तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून नसते. म्हणजे गिल्ट केव्हा वाटतं? जेव्हा परक्यांनी कोणी आपल्याला म्हटलं की अगं तू हे काम केलं नाहीये किंवा तुझं लक्ष मुलांकडे नाहीये. ह्या गोष्टी जेव्हा दोन गोष्टी बोलल्या जातात जनरली तेव्हा आपल्याला गिल्ट जास्ती वाटतं. आणि स्वतःच्या मनात गिल्ट असतंच की आपण मुलांना सोडून बाहेर जातोय. तर तेव्हा मी सजेस्ट करेल की स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून नाही. स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. लक्षात हे ठेवायला पाहिजे की तुम्ही फक्त कोणाची मुलगी पत्नी किंवा आई नाही. तुम्ही स्वतःमध्ये एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात. म्हणजे तुमची स्वतःची पण एक स्वतंत्र पर्सनॅलिटी आहे. तर तुमचं यश हे दुसऱ्यांच्या बोलण्यावर किंवा गिल्ट फिलिंगवर न जाऊ देता जे काही तुमचे स्वप्न आहे ते पूर्ण करा, ते अचीव्ह करा. आणि गिल्टवर खूप फोकस करू नका, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी शोधा. ह्या गिल्ट फील असताना पण मी हे करते यानी माझ्या संसाराला हातबळ लागतच आहे. तर ही पॉझिटिव्हिटी वर जास्ती फोकस करा आणि गिल्ट मागे टाका आणि पुढे जा.
0: खरंच आहे. मग या घरच्यांनी कसा सपोर्ट करायला हवा?
1: हा, घरच्यांचा सपोर्ट हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप इम्पॉर्टंट सपोर्ट असतो. जसं पहिल्या प्रश्नाला मी उत्तर देताना तुम्हाला म्हणले होते की एक जबाबदारी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जी एक स्त्री करत असते त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापला वाटा वाटून घ्यायला पाहिजे. म्हणजे एखादी स्त्री स्वयंपाक करत असेल तर तिच्या पतीला जर वेळ असेल तर त्यांनी सुद्धा थोडस त्याला हातभार राहायला पाहिजे. जर घरी सासू असेल किंवा आई असेल किंवा कुठली पण व्यक्ती असेल तिने सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला पाहिजे. जेव्हा आपण रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करतो तेव्हा मानसिक तणाव कमी येतो आणि ती बाई घरच्या सोबतच करिअरमध्ये पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे काम करू शकते. त्यामुळे समतोल राखण्याचा किंवा शेअरिंग इज अ केअरिंग आपण हे जे म्हणतो तर हे शेअरिंग ह्या घरामध्ये सगळ्यांचं झालं पाहिजे. पती असो मुलगा असो छोट्या छोट्या गोष्टी असो त्यांनी ती मानसिकता निर्माण होते घरामध्ये की आपली आई काम करते आणि आपले स्वप्न पूर्ण करते. आपली आई आपली बायको किंवा आपली सून सुद्धा तर तिला शेअरिंग केलं तर ती आनंदाने दोन्हीकडे व्यवस्थित जबाबदाऱ्या पार पाडू शकते.
0: बरोबर. पण मग आता जर घरून पाठबळच मिळत नाहीये सपोर्ट नाहीये तर मग तिने स्वतःला मानसिक दृष्ट्या कसं सक्षम करायला हवं किंवा कसं खंबीर करायला हवं? कारण बरेचदा असं होतं की घरातून सपोर्ट नसतो घरातला, मग तिने कसं मानसिक दृष्ट्या स्वतःला तुमच्या दृष्टिकोनातून?
1: बरोबर बरोबर. जर आपण मानसिक दृष्ट्या बघितलं तर नक्कीच पाठिंबा असेल तर प्रवास सोपा होतो.
0: हो
1: बरोबर. पण प्रत्येकाला तो मिळेलच असं पण नाहीये. अशा महिलांनी सर्वप्रथम स्वतःची किंमत स्वतः ओळखली पाहिजे. संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मला काय डिफिकल्टी जातात आहे, तुमचा पाठिंबा नसल्यामुळे मला ह्या डिफिकल्टी येतात आहे हे मनातल्या मनात न ठेवता अक्रॉस द टेबल बसून ते शेअर केलं पाहिजे पुढच्या व्यक्तीशी, म्हणजे सासू असो घरातल्या लोकांशी सगळ्यांशी. आणि आपल्या स्वप्नाबद्दल शांतपणे कुटुंबाची संवाद साधला पाहिजे. कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हाच आपण मार्ग काढू शकतो. बरोबर. पण जर तरीही साथ मिळाली नाही आपण एवढं करून, म्हणजे सायकोलॉजी दृष्ट्या मी हे सजेस्ट करेल की सगळ्यात पहिले तुम्ही शेअर करा की तुमचे हे स्वप्न आहेत. तर आपण शेअरिंग करून मी हा प्रवास कसा चांगला घेऊ शकतो करिअरचा प्रवास. पण जरीही जर आपल्याला पाठबळ मिळालं नाही तर स्वतःला मानसिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर द्या. म्हणजे यू शुड मेक मेंटली अँड फिजिकली व्हेरी स्ट्रॉंग दॅट यू कॅन अर्न इट प्रॉपरली. वेन यू शो युअर कॅपेबिलिटीज, म्हणजे तुम्ही कॅपेबिलिटीज जेव्हा दाखवता तेव्हा हे जे सगळे विरोध करणारे असतात त्यांचा विरोध शमतो आणि ते सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात. ह्या दोन प्रकारे तुम्ही अचीव्ह करू शकता.
0: खरंच आहे. म्हणजे सुरुवात ही आपल्याला करावी लागते. राजेश, करिअर मधली आव्हानं काय असू शकतात?
1: करिअर मधले आव्हाने बरेच असू शकतात, म्हणजे एका स्त्रीची आव्हाने निश्चितच मी म्हणेन की पुरुषापेक्षा थोडे जास्ती असतात. कारण तर स्त्रीवर सगळ्या जबाबदाऱ्या असतात, म्हणजे अगदी किचन मध्ये सकाळी चहा पत्ती संपली काय आणि रात्री भाजी आहे की नाही किंवा कोणता टिफिन करून द्यायचं आहे मुलाला, हे सगळे आव्हाने एक स्त्री आपल्या डोक्यात ते सगळ्या मानसिक दृष्ट्या म्हणजे ते थिंकिंग प्रोसेस तिची ऑल द डे चालू असते करिअर करता.

0: सुद्धा ती थिंकिंग प्रोसेस सुरू असते. तर ह्या आव्हाने ह्या सगळ्या प्रकारचे असतात, अगदी गॅस सिलेंडर संपले का किंवा मॅच बॉक्स म्हणजे आगपेटी संपली काय, तर हे आव्हाने स्त्रीचे असतात. तर मला असं वाटतं आपण प्री प्लॅनिंग केलं तर ह्या आव्हानाला सहजपणे आपण मात करू शकतो. म्हणजे एखादी स्त्री जर डॉक्टर असेल आणि तिला वारंवार सर्जरीला जायला लागत असेल तर तिचं टायमिंग नसतं, ती कधी जाते, तर आपण 8 दिवस आधी सगळं मानसिकदृष्ट्या पण असं विचार केला की आता 8 दिवसांनी ह्या गोष्टी संपतात आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे, तर त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं, लिस्ट व्यवस्थित केली, तर आपण या आव्हानाला सहजच तोंड देऊ शकतो. आणि पाठिंब्याचं आव्हान जे होतं ते सगळ्यात मोठं आव्हान आहे, त्याच्याबद्दल आत्ताच आपण बोललेलो, ते सुद्धा आपण जर केलं आणि पॉझिटिव्ह ठेवला की हा आज मला आव्हान आलेलं आहे पण तरीही मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे कारण ते माझं करिअर आहे, तर आपण हा पॉझिटिव्ह अप्रोच सगळीकडे ठेवला तर आपण सहजरित्या कुठल्याही आव्हानांवर मात करू शकतो.
1: खरंच असं होतं, म्हणजे जर पॉझिटिव्हिटी असेल तर आपण प्रत्येक गोष्ट सहज करून जातो.
0: करेक्ट करेक्ट.
1: राजेश इथे तुम्ही एक समुपदेशक आहात, तर अनेक प्रकारच्या समस्या घेऊन तुमच्याकडे पेशंट येतात.
0: बरोबर.
1: तर आपल्या याच विषयाला धरून आलेल्या अनुभवांबद्दल तुम्ही काय सांगणार?
0: बरोबर. आता बरेच वेळा असं असतं की दोन पद्धतीचे पेशंट्स म्हणू किंवा क्लायंट्स आपण म्हणतो, याला क्लायंट संबोधू, दोन प्रकारचे येतात. एक की ज्यांचं करिअर करायचं असतं आणि त्यांचं नुकतं लग्न झालेलं असतं त्यामुळे करिअरमध्ये ब्रेक येतो. तर माझं अशा लोकांना म्हणणं आहे की जरी तो ब्रेक आला तरी त्याला कॉमा समजा, त्याला फुलस्टॉप समजू नका, कारण तो कॉमा आहे आणि पुढे तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला तुमचे सगळे स्वप्न करिअर तुमचं साध्य करायचंय. बरेचसे ऑनलाईन सगळे उपलब्ध आहे, तर तुम्ही मार्ग काढा की मला कुठे मी फिट बसते. जर मी काही आव्हानं आलेले आहेत, मी बाहेर जाऊ शकत नाहीये, तर ऑनलाईन काही करिअर करा.
1: बरोबर.
0: पण असं करू नका की माझा हा फुलस्टॉप आहे किंवा कुठलाही निगेटिव्ह थॉट तेव्हा डोक्यात घेऊ नका, तो कॉमा आहे समजून पुढे जा, असं मी सगळ्यांना सजेस्ट करेल. आणि संधी भरपूर आजकाल आहे, पहिले सारखं राहिलेलं नाहीये. तुम्ही ऑनलाईन जॉब करू शकता आणि ऑफलाईन पण जॉब करू शकता, तर तसं तुम्ही अप्रोच ठेवा तुमच्याबद्दल.
1: बरोबर. तर राजसीते पण आपली ही मुलाखत पुढेही अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं छानसं गीत ऐकूया आपल्या कार्यक्रमात. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला तू चल

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या पुढच्या मुलाखतीकडे. तर आज आपण इंद्रधनु या मालिकेमध्ये घर ते करिअर याविषयी डॉक्टर राजश्री राजूरकर यांच्याशी गप्पा करतोय आणि जाणून घेतोय. तर राजश्री, ताई, आपला पुढचा प्रश्न आहे की अनेक महिलांमध्ये होणारे जे बदल असतात घर ते करिअर मध्ये, तर यामध्ये प्रोफेशनल बाउंड्रीज काय असू शकतात? म्हणजे
1: बरोबर,
0: प्रोफेशनल बाउंड्रीजचा जर आपण विचार केला तर ते असू शकतात की प्रत्येक स्त्रीने हे पण ठरवायला पाहिजे की माझं स्वप्न पूर्ण करताना त्याची मर्यादा काय आहे. म्हणजे असं नको असायला त्याच्यामध्ये की घरच्यांनी सगळ्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्हाला सपोर्ट केलं आणि मग तुम्ही ते विसरून अगदी ते लिमिटलेस तुम्ही पुढे जा. एक हेल्दी बाउंड्रीज तुम्हाला समजायला पाहिजे की हा मी आज इतके तास काम केलं तर नाही म्हणता आलं पाहिजे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये की नाही आता मला ह्याच्या पुढे घरी लक्ष द्यायचंय त्यामुळे ह्या कामाला मी नाही म्हणते. बरेच जणांची तारांबळ याच्यासाठी उडते कारण ते त्या नाही म्हणू शकत नाही. म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये ज्या सगळ्या काम करत असतात त्यांनी बॉसने सांगितलेले कामं ते करतच जातात आणि मग इकडे घरावरचा ताण वाढतो की घरच्या जबाबदारी मागे पडतात. तर मग ह्या ठिकाणी प्रोफेशनल बाउंड्रीजचं खूप महत्व आहे. तर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये क्षेत्रात कार्यक्षेत्रात तुम्ही काम करत असताना तुम्हाला नाही हा शब्द म्हटला पाहिजे की नाही मी एक तास एक्स्ट्रा काम केलंय पण आता मला घराकडे वळायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे असे एक कॉन्फिडंट मत देऊ शकता दोन्हीकडे तेव्हा तुम्ही दोन्हीचं समतोल राखू शकता. तर हेल्दी बाउंड्रीज ह्या प्रत्येकाला समजायला पाहिजे.

0: अगदी बरोबर आहे. तसंच मग महिलांचं मानसिक आरोग्य या विषयावर सुद्धा तुमच्या दृष्टिकोनातून काय सांगणार तुम्ही?
1: बरोबर आहे. जेव्हा आपण महिलांचं मानसिक आरोग्य याच्याबद्दल विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मानसिक आरोग्य हे महिलांच्या वयावर सुद्धा डिपेंड असतं. म्हणजे प्रत्येक वयामध्ये मानसिक आरोग्य बदलतं. कधी अँझायटी होते, कधी उगाच स्ट्रेस होतो, कधी असं वाटतं हे काम बरोबर होणार की नाही होणार. या सगळ्यासाठी रोज स्वतःकडे लक्ष देऊन एक 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन ही प्रोसेस करायलाच हवी. आणि रोज सकाळी उठल्यावर आज मी ह्या ह्या कामांना महत्व देणार आहे आणि हे काम हे सेकंडरी आहे. प्रायोरिटी आणि सेकंडरी ह्या सगळ्या याची लिस्ट करून मेडिटेशन करून शांतपणे प्रत्येक आव्हानांना पुढे गेलं पाहिजे. मानसिक बळ जे असतं ही स्वतः स्वतःला देऊ शकते. ज्यावेळी बाई खसते तेव्हा घर आणि करिअर ह्याचा सुद्धा सगळीकडे खच्चीकरण होतं. बरोबर. तर हे खच्चीकरण न व्हायला स्टेबिलिटी, मानसिक स्टेबिलिटी ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे पहिल्यांदा पण मी सांगितलं की जर बर्डन वाढत असेल किंवा तणाव वाढत असेल तर तुम्ही बोला, तुम्ही डिस्कस करा. पण कुठलंही फिलिंग किंवा कुठलंही इमोशन हे सप्रेस करू नका, म्हणजे दाबून ठेवू नका. मोकळे मनाने बोला आणि त्याच्यावर मार्ग काढा. कारण तर सगळे मिळून आपण अचीव करू शकतो.
0: खरंच. आणि हे खूप जास्ती गरजेचं आहे मानसिक आरोग्यासाठी.
1: हो ना.
0: तसंच एक परत मला विचारायचं आहे की प्रत्येक गोष्टीतला पेशन्स आणि नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी सुद्धा थोडं.
1: बरोबर. नेतृत्व म्हणजे लिडरशिप आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. बरोबर. तर लीडरशिप क्वालिटीज ह्या ज्या असतात ह्या बऱ्याच महिलांमध्ये आपसुकच आलेल्या असतात. राईट. म्हणजे जन्मतः त्यांच्यामध्ये त्या लीडरशिप क्वालिटीज असतात. पण मला असं वाटतं ज्यांच्यामध्ये नसतात त्यांनी एक्स्ट्रोवर्ट व्हावं. म्हणजे जनरली इंट्रोवर्ट लोकांमध्ये लीडरशिप क्वालिटी तशा कमी असतात किंवा त्या दाखवत नाही. तर आपण थोडस एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी अडॉप्ट करायला पाहिजे. एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे परिस्थितीनुसार आपण इंट्रोवर्ट आणि परिस्थितीनुसार आपल्याला एक्स्ट्रोवर्ट असायला हवं. प्रत्येकच वेळेला एक्स्ट्रोवर्ट म्हणजे प्रत्येकच वेळेला लीडरशिप ही कामात येत नाही. तर एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी जर आपण अडॉप्ट केली तर आपण लीडरशिप क्वालिटी अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पण हाच भाग येतो. जेव्हा आपण खूप स्ट्रेसफुल असतो घरून जर आपण खूप स्ट्रेस घेऊन आलो, स्ट्रेस हे सतत सतत आपल्या डोक्यात असलं तर आपली पर्सनॅलिटी दबल्या जाते. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी सुद्धा आपण जस्टिफाईड समोर प्रेझेंट करू शकत नाही. बरोबर. तर तशा प्रकारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा साठी स्वतः आनंदी राहायला शिकलं पाहिजे. स्वतः जर तुम्ही आनंदी असाल तर तुमची व्यक्तित्व विकास विकसित होणे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलप ही जास्त प्रकारे चांगले होऊ शकते. त्यामुळे आनंदी राहायला पाहिजे, स्ट्रेस कमी घ्यायला हवं आणि समतोल राखायला हवा.
0: खरंच. आता याच उत्तराला किंवा याच प्रश्नाला आणखी एक प्रश्न असा आहे की आधुनिक काळातल्या बाहेर काम करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आधीच्या पिढीच्या समस्यांपेक्षा मोठ्या आहेत की वेगळ्या आहेत?
1: आधीच्या पिढीच्या समस्यांपेक्षा मोठ्या पेक्षा मी म्हणेल वेगळ्या आहेत. सगळ्यात जास्ती समस्या सोशल मीडिया जे सध्या आपण बघतोय, सोशल मीडियाची समस्या जसं त्याचे ऍडव्हान्टेज आहे तसे त्याचे डिसऍडव्हान्टेज पण आहे. तर मी महिलांना सांगू इच्छिते की सोशल मीडियावर जे दिसतं आहे त्याच्यासोबत स्वतःला कंपेअर करू नका. कारण जे आपल्याला दिसत आहे ते खरं 100% खरं आहे का? म्हणजे 100% खरं एव्हा ना ते नसतंच. तर बऱ्याचशा महिला त्याला कम्पेअर करतात स्वतःला. म्हणजे ते फिटनेसशी रिलेटेड असो किंवा खूप जास्ती ही महिला अचीव करते याच्याशी रिलेटेड असो, सोशल मीडियाचं आव्हान हे या क्षेत्रामध्ये हल्ली जास्ती वाढलेलं आहे. तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की सोशल मीडियाला खूप बळी जाऊ नका. तुमच्यामध्ये जे बेस्ट आहे ते द्या आणि फळ तुम्हाला आपोआप मिळेल.
0: खरंच. राजसीताई, महिलांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य हे किती महत्वाचे असू शकतात?
1: मानसिक स्वातंत्र्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य किती आवश्यक असू शकतो हा जो प्रश्न आहे हा परत मी म्हणेल की सगळ्या फॅमिलीजवर डिपेंड आहे. बरोबर. आणि महिलांच्या सॅटिस्फॅक्शन लेवलवर पण डिपेंड आहे. इथे पहा परत सायकोलॉजी येते. बरोबर. तर जर आपण मानसिक स्वातंत्र्य हे जे याच्यावर जर आपण डिस्कस केलं तर जर तुमची सॅटिस्फॅक्शन लेवल किती आहे आणि तुमची स्वप्न किती आहेत याच्यावर पण आर्थिक स्वातंत्र्य डिपेंड असतं.
0: बरोबर.
1: म्हणजे जर एखादं आपल्याला खूप जास्ती व्यवस्थित फायनान्शियली स्टेबल घर मिळतं आहे समजा, तर तुम्हाला असं काम करायला हवं ज्यांनी तुम्हाला दोन्हीकडे हॅपीनेस असेल. आपल्याला महिलांना अगदी स्वच्छंद आयुष्य जगायचं असतं तेव्हा त्यांना आर्थिक स्वातंत्र्य हवं असतं. आणि एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची खूप वाढते कारण तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यामुळे मी म्हणेल अर्थातच जर तुम्ही करू शकत असाल तर आर्थिक स्वातंत्र्य हे मानसिक स्वातंत्र्यासाठी गरजेचं आहे.
0: खरंच. आणि म्हणूनच आज आपण बघतोय की प्रत्येक स्त्री ही करिअरच्या

0: इच्छेने वाटचाल सुद्धा करते आहे, म्हणजे काहीतरी स्वतः आयुष्यात करायचं
1: करायला.
0: तर राजेसी ताई, महिलांसाठी घर ते करिअर करताना सुखी जीवनाचा मंत्र काय सांगणार?
2: माझा मंत्र तीन शब्दात सांगायचा आहे मला, तो म्हणजे संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास. यश एका रात्री मिळत नाही, अनेक वेळा मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही, पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं. आपण स्वतःला सतत अपडेट करत राहिलो तर, शिकत राहिलो आणि हार मानली नाही तर यश नक्की तुमचं आहे. त्यामुळे मंत्र लक्षात ठेवा, संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास.
0: खरंच
2: हा मंत्र सगळीकडे लागू पडतो. प्रत्येक स्त्रीबद्दल घर ते करिअर या सब्जेक्टमध्ये मला एक कविता म्हणावीशी वाटते. काय आहे तुझी कहाणी, तुझ्या कुटुंबाची तूच राणी, भिणे तुझ्या नाही तत्वात, करी हरेक संकटावर मात, प्रत्येक युक्ती तुला ज्ञात, आव्हानांना पाजणार पाणी, तुझ्या कुटुंबाची तूच राणी. अशा प्रकारे राणी सारखी पर्सनॅलिटी ठेवून घर आणि करिअर दोन्ही सुद्धा आव्हाने एक स्त्री छान रित्या पॉझिटिव्ह अप्रोचनी सक्षमपणे करू शकते.
0: खरंच खूप छान. तर डॉक्टर राजेसी राजूरकर, आपण इथे आलात आणि खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिलीत घर ते करिअर या विषयी इंद्रधनु या मालिकेमध्ये. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
2: नमस्कार. धन्यवाद.

0: ना हो, कमी ना हो, जो तो तेरी मर्जी ना हो, मेरी अगर तो जिंदगी ऐसी।
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनू या मालिकेमध्ये घर ते करिअर या विषयावर डॉक्टर राजसी राजूरकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत। मैत्रिणींनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे, पण सख्यांनो, जाता जाता सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे आहेत, तेव्हा पिण्याचं पाणी निर्जंतुक करूनच वापरा, बाहेरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळा, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपला लाडका वनिता मंडळ कार्यक्रम नियमित ऐकत रहा। सख्यांनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरचपुरे। आता मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते। नमस्कार। ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात। हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला होता। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, दुपारचा 1 वाजला आहे। आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत।

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 वाजेपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी. आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95 वर. जंतर मंतर इथल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेली पोलीस कारवाई यासह इतर मुद्द्यांवरून

विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभागृहात हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या अण्वस्त्र हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यापक स्तरावर विनाशकारी शस्त्रास्त्रांपासून मुक्त असं जग निर्माण करण्याप्रती सभागृह वचनबद्ध असून अण्वस्त्रांचं निर्मूलन करून जागतिक शांतता आणि सलोखा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करत असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात सांगितलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. त्यावर संसद ही चर्चा करण्यासाठी, प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि विचारांची अर्थपूर्ण देवाणघेवाण करण्यासाठी असते असं बिर्ला म्हणाले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाल्यावर वाणिज्य उद्योग आणि रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळात अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर सुरू केला. काही सदस्यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावर सभागृहातल्या प्रत्येक सदस्याने शिष्टाचार पाळावेत आणि संबंधित मुद्द्यांवरच बोलावं अशी अपेक्षा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाललैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीप फेक मधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाच्या जागतिक व्यवहार विभागाचे प्रमुख जोएल कॅपलान यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं काल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यानंतर मेटाने आपल्या प्लॅटफॉर्म्सच्या कामकाजात त्रुटी राहिल्याचं मान्य केल्याचं यात म्हटलंय. मेटाच्या प्रणाली निकामी का झाल्या आणि अशा समस्यांचं निराकरण करताना कंपनीला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हे सरकारला जाणून घ्यायचे, तसंच भारताच्या कायदेशीर आवश्यकता आणि त्याचं पालन सुनिश्चित करण्याची कंपनीची भूमिका याबाबत प्लॅटफॉर्म्सना अधिक स्पष्ट संदेश देणं आवश्यक असल्याचं सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी इथं 2021 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला जामिनाच्या अटींमध्ये आणखी शिथिलता द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ले बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मिश्रा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासह इतर कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नसल्याचा युक्तिवाद या करण्यात आला, मात्र हा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळला. तहलका या नियतकालिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलंय. 5 वर्षापूर्वी या प्रकरणी गोवा सत्र न्यायालयानं तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय आज उच्च न्यायालयाने रद्द केला. आपण राजकीय बळी असून 2 मुलींचे वडील असल्याचा दावा करत तेजपाल यांनी शिक्षेत सवलत देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. 2013 मध्ये एका सहकार्यावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. 2021 मध्ये गोवा सत्र न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर गोवा सरकारने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं. या प्रकरणी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या
डॉक्टरांच्या संपाची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली. या प्रकरणी न्यायालयानं भारतीय वैद्यकीय संघटना, महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला नोटीस बजावली. प्रभारी मुख्य

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारलाय. झारखंडमध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून भरती परीक्षेतल्या अनियमिततेविरोधात गेले 4 दिवस सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन आणखी तीव्र झालंय. विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असून दोषींविरोधात कारवाई सुरू आहे असं सरकारने समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. 14 जिल्ह्यांमधल्या सुमारे 1,60,000 नागरिकांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 95 पोहोचली. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात 50 जणांचा बळी गेलाय, तर चराईदेव जिल्ह्यात 21 जण दगावलेत. आसामच्या 6 जिल्ह्यांमध्ये सरकारने 100 मदत केंद्र सुरू केली आहेत. 16,951 हेक्टरपेक्षा जास्त शेत जमीन पाण्याखाली गेले. आसाममधल्या पूरस्थितीचा काल केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्याबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पूरग्रस्तांचा बचाव, पुनर्वसन आणि पूरग्रस्त भागात रोगराई वाढू नये यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ओदिशात पूरस्थिती आटोक्यात आले. महानदीसह अनेक नद्यांची पाणी पातळी सर्वसाधारण होती, मात्र जोरदार पावसामुळे भुवनेश्वर जलमय झालंय. हवामान विभागानं पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. उत्तराखंडमध्येही डेहराडून, चमोली आणि बागेश्वर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. उत्तराखंड सरकारने आज शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली. जिल्हा आपत्कालीन केंद्र 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिले. महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय रेल्वेने आदर्श सवलत करारातल्या सुधारणांना मंजुरी दिली. या अंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारने विविध मार्गांच्या श्रेणींसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारणीची पूर्वीची पद्धतही रद्द केली. पश्चिम आशियात तणावाची स्थिती असूनही 60 मालवाहू व्यापारी जहाजांनी होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. आतापर्यंत आखाती प्रदेशातून 3,972 भारतीय खलाशांना मायदेशी परत आणण्यात आलं, तर 24 तास कार्यरत असलेल्या प्रतिसाद प्रणालीने 1,000 फोन कॉल्स आणि ईमेल्स हाताळल्याचं सरकारने संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 तहकूब. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी. आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आप सुन रहे विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन सखी सहेली कार्यक्रम बस कुछ ही पलों में।
1: स्मिता वाहिनी वरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर। दुपारचे 3 वाजले आहेत। राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत।
2: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात। राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। IMA कडून संप मागे घेण्याचं आश्वासन। आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा। नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ झाला। या गदारोळातच लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं। त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत आज गोंधळातच वाणिज्य उद्योग तसंच रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात

सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 3:15 वाजेपर्यंत तहकूब झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीपफेक मधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIRची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्ट पर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या

प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या एसआयआरची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्ट पर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फी सोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 हून अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि जेवणानंतर कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं केला. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही त्यांना ठोठावला आहे. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. गोवा सरकारच्या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित सामसंडेकर यांनी हा निर्णय दिला. तेजपाल यांना गोवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायला न्यायालयानं 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं तेजपाल यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणका आधारित घेण्याचं नियोजन आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांनी आणि डॉक्टरांच्या संघटनांनी म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. नीट पेपर फुटी संदर्भातल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यात कोठी ते पिपली बुर्गी मार्गावरचा कोठी कोरानार पूल पडल्यामुळे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. बांदिया नदीवरचा हा पूल हल्लीच बांधला गेला असून 3 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालं होतं. या भागात 30 आणि 31 जुलै या 2 दिवसात 200 ते 210 मिलीमीटर पाऊस झाल्यानं बांदिया नदीला पूर आला आणि पाणी या पुलाच्या 2 ते 2.5 मीटर उंचीवरून वाहत होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

0: पुलाच्या संरचनेचं नुकसान झालं असून पुलाच्या बांधकामातील तांत्रिक बाबींची त्वरित चौकशी केली जाईल असं गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतल्या पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व महाविद्यालयांनी 4 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसंच विद्यार्थ्यांनी याच कालावधीत प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणी करावी आणि त्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयांचे अर्ज भरावेत असं विद्यापीठानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचं तात्काळ निवारण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात काल विद्यार्थी कुलगुरू संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी करून अनेक तक्रारींचं तात्काळ निवारण करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय समस्यांचं जलद, पारदर्शक आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन आता दर महिन्याच्या 1 बुधवारी आणि 3 शुक्रवारी हा उपक्रम आयोजित केला जाईल असं विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेनं आदर्श सवलत करारामधल्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. या अंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारनं विविध मार्गांच्या श्रेणीसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारण्याची पूर्वीची पद्धत रद्द केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. IMA कडून संप मागे घेण्याचं आश्वासन. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: .5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
4: लगाया और इस तरह उनकी बागवानी की शुरुआत हुई.
5: बिल्कुल. और केरल के अलप्पुझा जिले में उनके घर के आंगन में उन्होंने थोड़े ही समय में एक हरा भरा जंगल उगा लिया था. देव की अम्मा याद करते हुए कहती हैं कि मैं पहले धान की खेती बड़े चाव से करती थी, लेकिन दुर्घटना के बाद मैं लगभग 3 साल तक बिस्तर पर पड़ी रही और मुझे धान की खेती छोड़नी पड़ी. लेकिन इससे मुझे एक और महत्वपूर्ण काम करने का मौका मिला.
4: परिवार के सदस्यों की मदद से मैंने 35 साल पहले पौधे लगाना शुरू किया था. तब मैंने कभी सोचा भी नहीं था कि ये जगह जो है वो जंगल बन जाएगी. उनके पति और परिवार ने उनका मनोबल बढ़ाने में अहम भूमिका निभाई. उनके पति हर दिन उनके लिए बीज और पौधे लाते थे. आज भी उनके परिवार के सदस्य, रिश्तेदार और दोस्त उन्हें नियमित रूप से पौधे और बीज भेंट करते हैं.
5: बहुत बहुत ही अच्छी बात है. एक इतनी अच्छी चीज की शुरुआत करी है ना कि बीज और पौधे देना मतलब कि आप पूरी प्रकृति को सुरक्षा दे रहे हैं. और देवकी अम्मा कहती हैं कि वन संरक्षण में मुझे अपने बच्चों, पोते पोतियों और उनके बच्चों से भरपूर सहयोग मिलता है और वो इसमें बड़ा योगदान देते हैं और वन की सर्वोत्तम तरीके से रक्षा करना चाहते हैं. उनकी पोते पोती छुट्टियों के दौरान उनसे मिलने आते हैं और उनके इस नेक काम में पूरे उत्साह से उनकी मदद करते हैं. उनसे प्रेरित होकर उनकी एक पोती ने पढ़ाई के लिए वनस्पति विज्ञान को चुना ताकि देवकी अम्मा के इस नेक काम में वो योगदान दे सके.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज गोवर्धन या राष्ट्रीय सर्क्युलर बायोएनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं. ते आज मुंबईत सुरू झालेल्या ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 374 अंकांची वाढ झाली आणि तो 78,955 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 11 अंकांची वाढ नोंदवत 24,636 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. सायंकाळचे 5:02 झाली आहेत.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 MHz वर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5:05 झाली आहेत. प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ

0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 MHz वर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5:05 झाली आहेत. प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे हा आता प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970.

0: किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 0 20 244 78 286 किंवा 0 20 244 80 135.
1: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5:10 झाले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: 10 लाख से अधिक रुपए का जुर्माना भी लगाया जो पीड़िता को दिया जाएगा। न्यायालय की खंडपीठ ने तेजपाल को पद पर रहते हुए दुष्कर्म और यौन उत्पीड़न का दोषी पाया। केरलम के तिरुवनंतपुरम में युवा मोर्चा ने सचिवालय तक एक विशाल विरोध मार्च निकाला है। प्रदर्शनकारियों ने लोक सेवा आयोग की मेरिट सूची में शामिल होने के बावजूद पिछले 2 वर्ष से नियुक्ति पत्र न पाने वाले उम्मीदवारों के लिए न्याय की मांग की। तन्वी शर्मा ने कोरिया मास्टर्स महिला सिंगल्स क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। प्री क्वार्टर में तन्वी ने श्रेयांशी वलिशेट्टी को हराया। अश्मिता चालिहा और रक्षिता रामराज भी क्वार्टर फाइनल में पहुंच गई है। मौसम विभाग ने आज उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल के गांगेय क्षेत्र, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोंकण और गोवा में मूसलाधार बारिश का अनुमान व्यक्त किया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। नागपूरच्या केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्थेत 50 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय इमारतीचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आभासी भूमिपूजन। समुदाय आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा एअरबीएनबी सोबत सामंजस्य करार। आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी उर्फ श्रीवी यांचं निधन। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 23,771 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीसह राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा गोबरधन योजनेला मंजुरी दिली। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं।
2: कंप्रेस्ड बायोगैस सीबीजी इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है। अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन, करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम।
1: ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवण्यात येणार असून देशातील कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात सुमारे 10 पट वाढ करण्याचं उद्दिष्ट आहे। दरम्यान आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळानं समितीनं आसाममधील राष्ट्रीय महामार्ग 15 वर गुवाहाटीजवळ बैहारा चारियाली ते तेजपूर दरम्यान 135 किलोमीटरहून अधिक लांबीच्या 4 पदरी महामार्गाच्या उभारणीसही मंजुरी दिली आहे। या प्रकल्पात तेजपूर बायपासवर आपत्कालीन विमान लँडिंग सुविधा उभारण्यात येणार असून 58 किलोमीटरहून अधिक लांबीचे 5 प्रमुख बायपास देखील बांधण्यात येतील। नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला। या गदारोळातच लोकसभेत कर रचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं। त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत आज गोंधळातच वाणिज्य उद्योग तसंच रसायन आणि खत विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले। विनियोजन विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा पूर्ण झाल्यानं संसदेनं याद्वारे 54,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली आहे। ही रक्कम कर्ज परतफेडीसाठी खर्च करण्यात येणार आहे। दरम्यान राज्यसभेचं कामकाजही उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील कर्तव्य भवन 1 इथं झालेल्या केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान संशोधन परिषद CCRAS च्या नियामक मंडळाच्या बैठकी दरम्यान देशातील आयुर्वेद संशोधन आणि आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध विकास कामांचं आवासी पद्धतीनं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी नागपूर इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज 50 खाटांच्या नव्या रुग्णालय इमारतीच्या उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आलं। हे रुग्णालय पूर्व नागपूरच्या नंदनवन इथल्या व्यंकटेश नगर इथं बांधण्यात येणार आहे। याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हील बाय आयुर्वेदा, हील इन इंडिया आणि मेक इन इंडिया या संकल्पनेचा उल्लेख करत जाधव यांनी आयुर्वेदानं वैज्ञानिक उत्कृष्टता, प्रमाणबद्धता आणि नवोन्मेषाच्या बळावर जागतिक आरोग्य सेवेचं प्रभावी माध्यम बनावं असं आवाहन केलं। नागपूर इथल्या कार्यक्रमात क्षेत्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था नंदनवनच्या संचालक डॉक्टर सविता वर्मा उपस्थित होत्या। यंदा इफ्फी सोबत ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार

0: कुमार यांनी दिली. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 हून अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित घेण्याचं नियोजन आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांनी आणि डॉक्टरांच्या संघटनांनी म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. नीट पेपरफुटी संदर्भातल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. मराठवाड्यातील 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 1 नगरसेवकाचं सदस्यत्व कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं रद्द झालंय. शासनानं दिलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी निवडणुका लढवल्या असून आता त्या जागांवर पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ आली आहे. जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्याचं वाटपच का केलं असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. नागपुरात त्यांनी आज विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. देशातील युवा वर्ग आज भाजप सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची घसरलेली प्रतिमा सावरण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत युवकांशी संवाद साधणार आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी 2 प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो अशा भावनिक शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि जेवणाच्या सुट्टीनंतर कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला होता. मेडिकल फार्माकोलॉजीतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला होता. यवतमाळातही डॉक्टरांच्या IMA या संघटनेनं वैद्यकीय महाविद्यालयातून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. IMAच्या आवाहनानुसार खासगी डॉक्टरांनी OPD बंद ठेवल्या. नागपुरात संपामुळे नियमित आरोग्य सेवांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं. विशेषतः बाह्य रुग्ण विभाग OPD सेवा विस्कळीत झाल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं समुदाय आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी Airbnb इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त 29 जुलै रोजी नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील होमस्टे चालकांना प्रशिक्षण देऊन देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 होमस्टेची निवड करण्यात आली असून ताडोबा परिसरात सुमारे 100 होमस्टे कार्यरत आहे. या उपक्रमामुळे स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच शाश्वत पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनालाही बळ मिळणार आहे. कराड इथले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुळकर्णी यांचा आज गुरुवारी दुपारी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. कराड इथं झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. सिद्ध हस्त कवी म्हणून आणि ललित लेखनातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. मनातल्या उन्हात डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा हे त्यांचे ललित संग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतल्याची शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुळकर्णी उर्फ श्रीवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर श्रीवी यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वानं एक संवेदनशील, अभ्यासू, शब्दसाधक गमावला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय जनसंचार संस्थान IIMC अमरावती इथं इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता स्पॉट प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. CUET PG 2026 मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारांसह पदवीत किमान 50% गुण मिळवलेल्या आणि CUET PG न दिलेल्या उमेदवारांनाही लेखी परीक्षेद्वारे प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. 9 ते 1

0: 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणारं हर घर तिरंगा अभियान शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. विदर्भातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये विहित मानकांचं राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं उपजिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नागपूरच्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेत 50 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय इमारतीचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आभासी भूमिपूजन. समुदाय आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा एअरबीएनबी कंपनीसोबत सामंजस्य करार आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी उर्फ श्रीवी यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.
1: टैलेंट कॉन्टेस्ट के लिए अर्जी छपकर आ गई और अर्जी मैंने भरी. धर्मेंद्र सिंह देओल तस्वीरें भेज दी, मुझे बुला लिया गया और मेरी फोटो सिलेक्ट करने वाले थे दत्त साहब एंड नरगिस जी.
2: विविध भारती पर हर पल है खास.
3: आज के मेहमान और कार्यक्रम है अपने आप में अनोखे.
4: आज के फनकार.
2: विविध भारती हर रोज लाती है ढेर सारी खुशियाँ और ढेर सारा मनोरंजन.
4: विविध भारती के विविध रंगी कार्यक्रमों की विविधा.
3: विविध भारती, संगीत, मनोरंजन और संस्कृति का संगम.
2: कार्यक्रम का अगला गीत अनुराधा पौडवाल और सुरेश वाडेकर का गाया हुआ. फिल्म का नाम है दिल. रचना समीर की और संगीत आनंद मिलिंद का.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गोबरधन या राष्ट्रीय सर्क्युलर बायो एनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
1: कंप्रेस्ड बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन. करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: कॉम्प्रेस्ड बायोगॅसला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठी ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कर रचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. या विधेयकामुळे UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क लादण्याची मुभा बँका आणि इतरांना मिळणार आहे. सध्या हे व्यवहार मोफत होतात. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेनं दुपारपर्यंत गदारोळ सुरू होता. त्यानंतर सभागृहानं आज विनियोजन विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेत परत पाठवलं. यामुळे 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाली. विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर कामकाज पूर्ण झाल्यावर अध्यक्ष घनश्याम तिवारी यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं घोषित केलं. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कोणतेही प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपाच्या नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळण समितीनं रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्यांचं वाटपच का केलं असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नियमबाह्य कुटुंबीय प्रमाणपत्रांचं वाटप नेमकं कुणाच्या दबावाखाली केलं याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून

याबाबत जाणीवपूर्वक काही झालं असेल तर त्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मात्र यामुळे अन्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही असं ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय

संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयाने विचारला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे 1,60,000 गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंतचं मोफत विमा संरक्षण देण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. क्रीडा आणि युवक कल्याण विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी केला. जखमी गोविंदांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करावे लागले तर प्रत्यक्ष उपचाराचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचं वैद्यकीय विमा संरक्षण सरकारकडून दिलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशांमधल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIRची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्ट पर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानांतर्गत 1 लाखापेक्षा जास्त अमराठी प्रवासी वाहन चालकांनी मराठीचे धडे पूर्ण केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या अभियानाच्या मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. उर्वरित चालकांनी येत्या 15 तारखेपर्यंत मराठी शिकून घेण्याचं आवाहन सरनाईक यांनी केलं. डोहकार श्रीवी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं आज दुपारी निधन झालं. ते 92 वर्षांचं होते. श्रीवी कुलकर्णी यांच्या डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहानं त्यांना मराठी साहित्य विश्वात महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कराड इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागत अध्यक्ष होते. कराडच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेनं त्यांचा गौरव केला आहे. कराड नगर परिषदेनंही त्यांचा नुकताच नागरी सत्कार केला होता. मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली आहे. IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थांच्या अमरावतीतल्या शाखेतल्या विविध अभ्यासक्रमांना 13 ऑगस्ट रोजी थेट मिळणार आहेत. इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी हे प्रवेश आहेत. CUET PG दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमवारीनुसार प्रवेश दिले जातील. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतल्या पदवी परीक्षेत किमान 50% गुण मिळाले असतील तर त्यांना 13 ऑगस्टला होणारी लेखी परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तसंच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही ठोठावला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र

0: आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ह बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: और मुख्य स्वर है कैलाश खेर का.
2: अदम्य शक्ति एवं शौर्य की पहचान है भारतीय सेना. जल थल गगन की रक्षा का वरदान है भारतीय सेना. हर संकट का समाधान है भारतीय सेना. भारत का गौरव है, स्वाभिमान है.

0: सकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम किसान वाणी.
1: सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: शेतकरी बांधवांनो नमस्कार। किसान वाणीच्या या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत पशुधनासाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात आहार व्यवस्थापन याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती।
6: शेतकरी बंधूंनो नमस्कार। जनावरांमध्ये प्रसूतीपूर्व सुमारे 50 दिवस आणि प्रसूती पश्चात 50 दिवस या कालावधीला परिवर्तन कालावधी म्हणजेच संक्रमण काळ असे संबोधले जाते। या काळात केल्या जाणाऱ्या आहार व्यवस्थापनाला परिवर्तन आहार असे म्हणतात। या अवस्थेमध्ये आहारातील गरजा, पोषक तत्वांची गुणवत्ता आणि मात्रा यात अचानकपणे बदल होतात। परिवर्तन आहाराची मुख्य उद्दिष्टे आहेत गाभण कालावधीत गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाची समाधानकारक वाढ करणे, गाभण काळाच्या शेवटी प्रसव सुलभ करणे, व्यायल्यानंतर पहिले 5 ते 6 आठवडे दैनंदिन दुग्धोत्पादनात वृद्धी करणे, वेताचा कालावधी वाढवणे आणि प्रजनन शक्तीमध्ये सुधारणा करणे, प्रसव प्रक्रियेत जनावराची झालेली शरीराची झीज भरून काढणे, प्रसूती पश्चात 60 ते 70 दिवसात जनावराचा शरीर गुणांक पूर्ववत करून त्या जनावरांचे प्रजनन चक्र प्रस्थापित करून ते जनावर प्रसूती पश्चात 100 दिवसांच्या आत गाभण राहून दरवर्षी वासरू जन्माला यावे, प्रसूतीपूर्व 2 महिने कालावधीत आहाराचा दर्जा पाचकता उच्चतम राहील, जनावरांची दैनिक आहार ग्रहण करण्याची क्षमता समाधानकारक राहण्यासाठी जनावरांचं आहार नियोजन करावं, गाई म्हशींच्या गाभण काळात गर्भाची वाढ पहिले 5 महिने हळूवार होते, त्यानंतरच्या 3 महिन्यात ती झपाट्याने म्हणजे पहिल्या 6 महिन्यांच्या वाढीपेक्षा तिप्पट होते, म्हणून या काळात पुढील दुग्ध वाढीच्या आणि गर्भाच्या पोषणाच्या दृष्टीने ज्यादा शक्तीचा संचय करून ठेवण्याची गरज पडते। गाभण काळातील शेवटच्या 3 महिन्यांमध्ये गर्भाशय कासेच्या पेशींचे पुनरुज्जीवन आणि वाढ देखील झपाट्याने होत असते। या सर्व गोष्टींमुळे गाई म्हशींना गाभण काळातील शेवटचे 3 महिने अतिरिक्त खुराक देणे आवश्यक असतं। गाभण काळातील शेवटच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये गाई

म्हशींचं दूध काढलं जात नाही त्याला भाकड काळ म्हणतात. या काळात गाई म्हशी आटवल्या जातात जेणेकरून त्यांना पुरवलेली सर्व पोषण मूल्य शरीर पोषणासाठी, गर्भाच्या वाढीसाठी, कासेच्या पेशीच्या पुनरुज्जीवनासाठी वापरली जातील. या भाकड काळात गाय दूध देत नसली तरी अतिरिक्त खुराक देणं महत्वाचं ठरतं. देशी गाईला 1 किलो खुराक शरीर पोषण